सुप्रभात श्रोते हो, FM 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर, 17 वैशाख 1948 म्हणजेच दिनांक 7 मे 2026. सकाळचे 5:58 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. नवी पिढी जी आहे ती शेतीपासून तुटत चालल्याचं एक चित्र आहे, ती कामापासूनही दूर होत असल्याचंही चित्र आहे. हे सर्वांपुढचंच आता एक आव्हान झालेलं आहे किंवा ह्या नवीन शिकलेल्या ज्या ग्रामीण भागातून येणारी मुलं आहेत त्यांना शेतीजवळ पुन्हा नेणं, त्यांच्यातील कौशल्याला वेगळ्या पद्धतीने चालना देणं. आपण त्या दृष्टीने काही युवकांसाठी भविष्यात काही कोर्सेस काही डिझाईन करतायत का?
2: युवकांना या सगळ्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं हा मंडळाचा उद्देश आहे, युवक आणि महिला विशेषतः. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जातोय तिथे युवकांना आवाहन करतोय आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या मगाशी मी ज्याचा

0: उल्लेख केला त्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, नंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हा येतोय आणि महाविद्यालयांमध्ये विशेषतः आम्ही या योजना जेव्हा मांडायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी मधमाशी पालन करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात मधमाशी पालनाविषय घेऊन प्रशिक्षण चालू करूच. दुसरा एक आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी एक विषय चालू केले, तो उद्योग भरारी पुरस्कार आणि मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे दोन पुरस्कार आम्ही सुरू केलेत की जे स्टार्टअप ज्याला आपण म्हणतो की ज्यातनं चांगला व्यवसाय करून चांगलं कर्ज घेऊन जो पुन्हा फेडतोय आणि त्यातनं चांगलं उत्पादन करतोय अशाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे पुरस्कार विशेषतः सुरू केलेले. आम्ही मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात ते करणार आहोत. त्याच्यासाठी खादी यात्रा अशी काढण्याची आमची कल्पना आहे, पण याच्यात निश्चितच आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री आहे. कारण जिथपर्यंत आपण युवकापर्यंत पोचत नाही तिथपर्यंतला त्याचं गांभीर्य कळत नाही, पण आमचा अनुभव असा आहे की ह्या योजना त्याला सांगितल्या पटवून दिल्या तर त्यातनं नक्कीच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो.
1: सर, एक नवीन गोडी जी आहे ती मधाच्या गावाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला देऊ केलेली आहे आणि स्वाभाविकच एक नवीन विश्वास जो तुम्ही महिलांमध्ये बघितलेला आहे महाराष्ट्रातल्या की अतिशय सकारात्मक ऊर्जेने पुन्हा एकदा नवीन ग्रामोदयासाठी महिला या सरसावून पुढे येत आहेत, हा एक खरं म्हणजे खूप खूप चांगला बदल आहे. पण याच्याच बरोबर मुख्य आव्हानं अजून संपलेली नाही आहेत की समृद्ध खेडं विकसित जर करायचं असेल तर सगळ्यांची शक्ती त्याच्यामध्ये लागली पाहिजे, सगळ्यांची संविधा त्या सगळ्या यज्ञामध्ये पडली पाहिजे. एका बाजूला महाराष्ट्र, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी 10-5 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात दुष्काळाला महाराष्ट्राने तोंड दिलं. एकीकडे लातूरला आपण रेल्वेनं पाणी पोहोचवलं त्यांनी लातूरकरांसाठी, मराठवाडा प्रचंड दुष्काळाने पाण्यामुळे होरपळा अशा स्थितीमध्ये गावं जागे केली आपण पाणलोटच्या चळवळीतून, तेव्हाही सगळी गावं एकवटली. अर्थात तिथं ती संविधा सगळी प्रत्येक गावातल्या लहान थोर मंडळीपासून युवा शक्तीपासून सगळ्यांनी दिली. तर मधाची ही गोडी आताच्या दृष्टिकोनातून व्यवसायापासून शेतीपासून जी नवीन पिढी जी डिस्कनेक्ट होऊ पाहते किंवा झालेली आहे त्यांना जोडण्याचं एक मोठं आव्हान आहे. नेमकी तुमची मांडणी कशी आणि अध्यक्ष म्हणून या मंडळाचे तुम्ही शासन स्तरावर कुठल्या पद्धतीने त्याला एक वेगळी दिशा देऊ पाहतात?
0: नाही, तुमचा प्रश्न अतिशय एका अर्थाने ज्याला आपण म्हणू की गंभीर सुद्धा आहे पण समर्पक सुद्धा आहे. विशेषतः मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा जो दृष्टिकोन महाराष्ट्राकडे बघण्याचा आहे आणि महाराष्ट्राला खूप उंचीवर नेऊन त्यांनी ठेवलेलं आणि पुढच्या काळात ते नक्कीच नेऊन ठेवतील, कारण कुठच्याही उपक्रमाला ते नाही म्हणत नाहीत. आणि तुम्ही जर नवीन प्रकल्प नवीन त्यातनं काही घडेल असं तुम्ही घेऊन गेलात तर ते नेहमी आम्हाला प्रोत्साहनच देतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो विषय मांडलात की शेतकऱ्याचा मुलगा शेती करतो असं नाही, किंवा एकेकाळी महाराष्ट्रात जी बलुतेदार योजना सुरू होती आमच्याच मंडळाच्या बाबतीत सांगायचं, काही तांत्रिक कारणांमुळे ती योजना बंद पडली, पण आज 311 बलुतेदार संस्था ज्या बलुतेदार संस्थांच्या माध्यमातून म्हणजे खादी मंडळाचा सचिव त्या बलुतेदार संस्थांवर काम करत होता आणि त्याच्या माध्यमातून काही योजना सुरू होत्या. आता ही योजना पुनर्जीवित करणं हे आमच्या मंडळापुढचं एक आव्हान आहे आणि आमचा तो नक्कीच संकल्प आहे, कारण हा सगळा ग्रामीण जीवनाचा बलुतेदार संस्था हा एक आधार आहे. त्यामुळे ह्याच पुन्हा पुनर्जीवित केल्या की त्या माध्यमातून खूप मोठं जाळं आपण ग्रामीण भागात पुन्हा युवकांना त्याच्यात आपण जोडू शकतो. नाबार्ड बरोबर आमची एक योजना होती त्याच माध्यमातून. तर या अशा सगळ्या सरकारी यंत्रणांचा उपयोग कसा करून घेता येईल पुढच्या काळात हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि आमच्या पुढचा विचार सुद्धा आहे. आणि त्याच्यात ग्रामीण विकास सुद्धा एक यंत्रणा आहे, आदिवासी कल्याण यंत्रणा आहे, महिला आणि बालकल्याण आहे, या सगळ्यांचा काही ना काही भूमिका या सगळ्या महाराष्ट्रात किंवा एकूण सरकारमध्ये हे आहे आपण जाणतोच. तर या सर्व अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क करतोय, काही प्राथमिक बैठकासुद्धा ग्रामविकास जर करायचा असेल तर काय करता येईल, जसं पोपटराव पवार आपल्याला माहिती आहेत की त्यांच्याशी आम्ही संपर्क केलाय, ज्यांनी आदर्श ग्राम योजनेचे ते अध्यक्ष आहेत सरकारच्या, नंतर पाशा पटेल बांबू विषय घेऊन जे ग्रामीण भागात खूप मोठं काम करत आहेत तर अशांशी आम्ही संपर्क केलेला आहे. त्यामुळे असे प्रत्येक समाजातले जे घटक आहेत आणि प्रत्येक जे प्रमुख शक्तिस्थान आहेत अशा सगळी शक्तिस्थानांशी आमच्या माध्यमातून आम्ही संपर्क केलेला आणि त्यांना एकेका विभागाशी आम्ही जोडलेलं आहे आणि या सगळ्यांच्या समन्वयातनं आणि सगळ्यांच्या प्रयत्नातनंच आपला सगळा महाराष्ट्र घडणार आहे. एकटं खादी मंडळाचं काम नाही आहे किंवा एकट्या ग्रामीण विकास विभागाचं काम नाही, तर सगळ्या विभागांनी मिळून आपण जर एकजुटीने काम केलं आणि त्याला मुख्यमंत्र्यांचं एक दूरदर्शी नेतृत्व आहेच, त्यांच्या नेतृत्वाखालीच हा सगळा महाराष्ट्र आपण त्याची एक वेगळी दिशा आपल्या सगळ्या महाराष्ट्राला

0: त्यांनी दिलेली आहे आणि नक्कीच आशादायी चित्र आहे. आमच्या मंडळाचं सांगायचं झालं तर आमच्या मंडळात पुन्हा आम्ही नव्याने एक प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, कर्मचाऱ्यांचंच प्रशिक्षण. म्हणजे तुम्हाला प्रेरणाच मिळाली नाही तर तुम्ही काम काय करणार. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रेरणा देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्या मंडळात सुद्धा असे प्रेरणा देणारे असे आम्ही कार्यक्रम सुरू केले आहेत प्रशिक्षणाचे, की ज्यातनंच त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते आणखीन गतीने काम करू शकतील. आता आम्ही आमच्या मंडळात आणखीन एक पुरस्कार द्यायला सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे जो उत्तम कर्मचारी काम करतो, ज्याची कामगिरी खूप चांगली आहे, त्याला एक आम्ही एक पुरस्कार सुरू केला. असे काही प्रेरणादायी आपल्याच सगळ्या कर्मचाऱ्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे. जसं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यकता आहे, तसं गावकऱ्यांमध्ये सुद्धा एक विश्वास देणं आवश्यक आहे. जसं मेंढालेखा इकडचं आपल्या गावाचं एक उदाहरण आहे, की जे गाव आम्ही मधाचं गाव करायला घेतलं आहे. आणखीन एक आम्ही प्रकल्प हातात घेतला प्रस्ताव, तो म्हणजे आकांक्षित जिल्हे, जे नीती आयोगाने 2018 साली ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स आपण म्हणतो, असे 5-6 जिल्हे महाराष्ट्रात होते. जसं गडचिरोली आहे, नंदुरबार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात ते आणखीन जिल्हे वाढवलेले आहेत आणि त्यातली मदतसुद्धा वाढवलेली आहे. त्यामुळे त्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ग्रामविकासाच्या योजना 100% कशा यशस्वी होतील हाही पुढच्या काळात आम्ही प्रयोग करणार आहोत.
1: युवकांना आव्हान काय?
0: युवकांनी निराश होता कामा नये. आजची परिस्थिती आपण आजूबाजूची बघितली, त्या परिस्थितीशी त्यांनी झगडून स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि युवक होऊ शकतात. त्यांनी मनात ठरवलं, इच्छाशक्ती महत्वाची आहे. आमच्याकडे असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी स्वतःचा व्यवसाय आमच्या योजनांच्या माध्यमातून सुरू केला आणि आज एक उत्तम ते व्यावसायिक झालेत. म्हणजे शेवटी स्वयंरोजगार, स्वावलंबी बनणं हाच खरा भारताचं, ज्याला आपण म्हणू की आर्थिक प्रगती करण्याचा एक मोठा मंत्र आहे. त्यामुळे ग्रामोद्योगच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांमध्ये युवकांनी सहभागी झालं पाहिजे आणि निराश न होता, हताश न होता त्यातनं एक मजबूत काही ते करू शकतात. आम्ही सगळी मदत त्यांना करायला तयार आहोत की युवकांनी आत्मनिर्भर होणं आणि त्या गावातच राहणं, त्या गावात राहून समाजाची सेवा करणं, असं केलं तर मला असं वाटतं की आपलं खेडं हे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनेल.
2: श्रोते हो, महाराष्ट्र हे ग्रामीण विकासासाठी संपूर्ण क्षमतेने पूर्ण, खेड्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, सगळ्यांसाठी प्रयत्नरत आहे. एका बाजूला आत्मासारखी कृषी विभागातली महत्वपूर्ण योजना, दुसऱ्या बाजूला शेततळ्याची योजना, तिसऱ्या बाजूला मत्स्यपालन, चौथ्या बाजूला मधुमक्षिका पालन, ही सगळी स्वयंरोजगाराची नवीन संसाधनं घेऊन शासन सक्षमतेने खेड्याकडे येत आहे. विकासाची ही गंगा अशीच प्रवाहित होईल असा एक संदेश आपण आजच्या या कार्यक्रमातून ऐकलेला आहे. सर, आपण या ठिकाणी आकाशवाणीत आमच्या श्रोत्यांना माहिती देण्यासाठी आलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आपले शासनाच्या वतीने, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
3: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
4: संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 8 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल.
5: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. और अब मुख्य समाचार. बिहार के मुख्यमंत्री सम्राट चौधरी आज अपने मंत्रिमंडल का विस्तार करेंगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह सहित कई गणमान्य व्यक्ति पटना में शपथ ग्रहण समारोह में शामिल होंगे. केरलम के नव निर्वाचित कांग्रेस विधायक आज तिरुवनंतपुरम में अपने नेता का चुनाव करेंगे. देश आज पहलगाम आतंकी हमले के जवाब में शुरू किए गए ऑपरेशन सिंदूर की पहली वर्षगांठ मना रहा है. पश्चिम बंगाल के उत्तर 24 परगना में भाजपा नेता शुभेंदु अधिकारी के सहयोगी की गोली मारकर हत्या. अमेरिका और ईरान पश्चिम एशिया में युद्ध समाप्त करने के लिए समझौते के करीब. फ्रांस ने होर्मुज जल डमरू मध्य को सुरक्षित करने के अंतर्गत अपने विमान वाहक पोत समूह को लाल सागर में तैनात किया. और दिल्ली राष्ट्रमंडल टेबल टेनिस चैंपियनशिप 2026 की मेजबानी करेगा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: प्रेम धवन की संगीत निर्देशन वाली कुछ ऐसी फिल्में हैं जिनके हीरो रहे हैं तारा सिंह। इन फिल्मों के नाम हैं वीर अभिमन्यु, किसान और भगवान, मेरा देश मेरा धर्म, भारत के शहीद। जैसा कि हमने आपको बताया, प्रेम धवन ने नृत्य की तालीम भी ली थी और फिल्म संसार में जब जब मौका आया उन्होंने कोरियोग्राफी की। सन 1949 में फिल्म सिंगार के लिए उन्होंने नर्तकी कुकू को कोरियोग्राफ किया था। फिल्म नया दौर के इस गाने का नृत्य निर्देशन प्रेम धवन का ही था। प्रेम धवन एक बेमिसाल कलाकार।
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत लाइव फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। आज विषय आहे रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी आणि तज्ज्ञ आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। श्रोतेहो नमस्कार। गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी। या विषयावर तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। थेट प्रश्न विचारू शकता तुम्ही फोन करून आणि त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266। नागपूर बाहेरून किंवा मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड नंबर लक्षात घ्यावा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर। चला तर सुरुवात करूया कार्यक्रमाला। डॉक्टर ऋषिकेश उमाळकर नमस्कार।
2: नमस्कार।
1: खूप खूप स्वागत तुमचं आजच्या कार्यक्रमात। आज आपला विषय आहे रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी। तसं तर स्टेंट टाकून एंजियोप्लास्टी करतात इतकंच सामान्यतः माहिती असतं, मग हे रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी म्हणजे काय?
2: बघा, रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी म्हणजे एक स्पेशलाइज प्रकारची एंजियोप्लास्टी असते ज्यामध्ये स्टेंट हा मेटलचा बनलेला असतो आणि तो रक्ताच्या ज्या वाहिन्या असतात हार्टच्या त्याच्या आतमधला अडथळा दूर करून तिथे मेटलचा स्टेंट इम्प्लांट केला जातो जेणेकरून तो रस्ता नॉर्मली सुरू राहील। पण जेव्हा तिथे कॅल्शियम किंवा चुना भरलेला असतो त्यावेळेला हा स्टेंट तिथे पोहोचू शकत नाही, किंवा तो तिथे पोहोचला तरी सुद्धा तो व्यवस्थित पद्धतीने ओपन होत नाही, त्याच्यामुळे होणारा रक्तपुरवठा जो असतो हार्टला तो कमी राहतो आणि पेशंटला प्रॉब्लेम्स होतात। तर या कॅल्शियमला काढण्यासाठी किंवा हा जो चुना जमलेला आहे याला ट्रीट करून मग तिथे स्टेंट टाकावा लागतो। तर त्याची जी टेक्निक असते तिला रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी म्हणतात। आजचा हा विषय आपल्या श्रोत्यांसमोर डिस्कस करण्याचा उद्देश हा होता की काय होतं की आज आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला मोबाईल फोन असो का टीव्ही असो का एसी असो का कोणत्याही प्रकारची गॅजेट्स असो याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झाली आहे मागच्या 20 वर्षामध्ये, सेम मेडिकल फील्डमध्ये झालेलं आहे।

0: म्हणजे मग ते एंजियोप्लास्टी असो किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार असो, प्रत्येकावर येणारी ट्रीटमेंट आणि अवेलेबल इन्स्ट्रुमेंट्स हे इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे की त्याच्यामुळे परिणामी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आणि सेफ ट्रीटमेंट ही जास्त प्रमाणात पेशंटला भेटायला लागलेली आहे. पण तरी सुद्धा कसं होतं की एंजियोप्लास्टी किंवा बायपास विषयी असलेले गैरसमजांमुळे खूप सारे लोक असेही आहेत आजच्या जगात की ते अजूनही ट्रीटमेंट घ्यायला घाबरतात, किंवा त्यांना एक 10-15 वर्षापूर्वी सांगितलेलं असतं की हे खूप हाय रिस्क राहिलंय म्हणून ते 10 वर्षापासून त्याला औषधांवर चालवत असतात किंवा स्वतःची क्वालिटी ऑफ लाईफ खराब करून घेत असतात किंवा इम्प्रूव्ह होऊ देत नाही किंवा कोणाकोणाची तर या सगळ्यामध्ये सडन डेथ पण होते. सो टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाल्यामुळे एंजियोप्लास्टीचे टेक्निक्स हे इम्प्रूव्ह झालेले आहेत आणि ज्या लोकांना एका काळी आपण मेडिकल मॅनेजमेंटचा सल्ला द्यायचो किंवा तुम्ही काही करू नका हे रिस्की राहिले असं सांगायचो, त्याच्यात सुद्धा इफेक्टिव्ह इलाज आता अवेलेबल झालेले आहेत. आणि असे कितीतरी उदाहरणं आमच्या समोर आहेत की अशा लोकांना आम्ही चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करून दिल्यानंतर त्यांना बेनिफिट झालेलं आहे. सो या लोकांच्या मनातले हे गैरसमज काढण्यासाठी म्हणून हा आजचा टॉपिक आहे. सो रोटाएब्लेशन इज वन ऑफ द टेक्निक ऑफ एंजियोप्लास्टी, ऍडव्हान्स एंजियोप्लास्टीची ती एक वन ऑफ द टेक्निक आहे. सो ज्याला कोणाला असा चुना जमा असतो, सर्जरीसाठी हाय रिस्क असतात किंवा सर्जरी त्यांना करायची नसते, अशा लोकांमध्ये आपण एक डायमंड कोटेड बॉल असतो, छोटा स्टीलचा किंवा कोबाल्टचा बनलेला एक बॉल असतो, त्याच्यावरती डायमंड कोट केलेला असतो, छोटे छोटे छोटे छोटे डायमंड्स लावलेले असतात आणि ते आपल्या हार्टच्या नळ्यांमध्ये जातं. आणि जशी आपल्या घरी जर भिंतीत छिद्र करायचं असेल तर ड्रिल मशीन असते, तर ती कसं त्याच्यात गोल फिरून ड्रिल करते, त्या पद्धतीने हे जे मेटलचं बनलेलं जे गोल आहे, जे छर्रा आहे, त्याच्यावरती जे डायमंड लावलेले आहेत छोटे छोटे, ते तिथे ऍक्च्युली त्या कोरोनरी आर्टरीमध्ये जाऊन ड्रिल करतात त्या कॅल्शियमला आणि ते कॅल्शियम पूर्ण काढतात. म्हणजे एकदा कॅल्शियम निघालं की तिथे स्टेंट टाकण्यासाठी व्यवस्थित जागा बनते आणि मग तिथे आपण स्टेंट इम्प्लांट करतो आणि इफेक्टिव्ह किंवा चांगली किंवा खूप दिवस टिकेल अशी सेफ एंजियोप्लास्टी होते. सो ज्यांना कोणाला कॅल्शियम किंवा चुना जमलेला आहे आर्टरीजमध्ये त्यांना ही ट्रीटमेंट लागू होऊ शकते, किंवा त्यांना जर डॉक्टरांनी ही ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिलेला असेल तर टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली आहे की या टेक्निकचा आपण आपल्या पेशंटसाठी फायदा करून घ्यायला पाहिजे.
1: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज विषय आहे रोटाएब्लेशन एंजियोप्लास्टी आणि या विषयावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा लक्षात घ्या 6940067 2560101 आणि 2529266. एसटीडी कोड नंबर आपण जाणताच 0712. डॉक्टर, आपण रोटाएब्लेशन याविषयी बोलतो आहे, एंजियोप्लास्टीविषयी. तर साधारण एंजियोप्लास्टी न करता रोटाएब्लेशन एंजियोप्लास्टी करा हे असं तुम्ही कधी सजेस्ट करता?
0: जेव्हा कोणत्या पेशंटला त्याच्या कोरोनरी आर्टरीजमध्ये जास्त कॅल्शियम जमा आहे हे आपल्याला दिसतं, हे आपल्याला एंजियोग्राफी केल्यानंतरही समजतं, किंवा कधी कधी पेशंटला एंजियोप्लास्टीला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बलून जात नाही किंवा बलून इन्फ्लेट होऊन ब्लॉकेज क्लिअर होत नाही, तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की हा जो ब्लॉक आहे हा खूप कडक आहे, याच्यामध्ये चुना जमलेला आहे, हा टणक आहे आणि याला फोडायचं असेल तर आपल्याला हे ड्रिलिंग करावं लागेल, रोटाएब्लेशन करावं लागेल, त्याच्याशिवाय ते होणार नाही.
1: त्या केसमध्ये आपण त्यांना
0: मग त्यांना आपण हा सल्ला देतो. ही टेक्निक नवीन नाही, ही टेक्निक खूप जुन्या काळापासून अवेलेबल आहे. एंजियोप्लास्टी असल्यापासून ही टेक्निक होती, पण त्या काळी जुन्या काळी याच्यामध्ये असलेले कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त होते. आता टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली, डॉक्टरांचा एक्सपिरियन्स अपग्रेड झाला आणि सोबत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण त्याच्यामध्ये त्यांनी फायदा घेतला. हे सगळं इंटिग्रेशन केल्यामुळे आता ही टेक्निक खूप सोपी आणि पेशंटसाठी सेफ झालेली आहे, म्हणून याचा फायदा पेशंटनी घ्यायला पाहिजे, म्हणून आपण आज हा विषय डिस्कस करत आहे.
1: कोणत्याही वयातल्या पेशंट्सना हा फायदा?
0: हा, तसं काही नसतं. जर कॅल्शियम तुम्हाला आहे तुमच्या कोरोनरी आर्टरीमध्ये तर ते काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही वयोगटातल्या पेशंटसाठी ही टेक्निक यूज करू शकता. पण बाय अँड लार्ज ज्या व्यक्तीला किडनीचा आजार आहे, ज्या व्यक्तीला शुगरचा आजार आहे, त्यांच्या कोरोनरी आर्टरी किंवा हार्टच्या नळ्यांमध्ये कॅल्शियम डिपॉझिट्स आम्ही जास्त बघतो. त्याचप्रमाणे ज्यांचं वय हे जनरली 75 ते 80 च्या वर असतं,

0: म्हणजे एजेड पेशंट्स असतात त्यांच्यामधले जे ब्लॉकेज आहे ते बाय अँड लार्ज कॅल्शियम किंवा चुन्याने बनलेले असतात. त्याच्यापेक्षा कमी वयातले किंवा ज्यांना शुगर नाही आहे अशा लोकांचे ब्लॉकेज हे कोलेस्ट्रॉल किंवा रक्ताच्या गाठींनी बनलेले असतात. सो मेनली ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना किडनीचा आजार आहे किंवा ज्यांचं एज जास्त आहे अशा लोकांमध्ये आपल्याला हे कॅल्शियम डिपॉझिट्स असलेले ब्लॉकेजेस भेटतात आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना रोटाएब्लेशन करण्यासाठी ऍडवाइस करत असतो.
1: बरं, साधारण एंजियोप्लास्टी आणि रोटाएब्लेशन एंजियोप्लास्टी यात फायदा काय आहे? म्हणजे आपण सर्जरीच्या नंतर काय फायदा होऊ शकतो की काही
0: फायदा या दोन्ही तिन्ही टेक्निकचा असतो. सर्जरीमध्ये सुद्धा फायदा असतो, एंजियोप्लास्टीमध्ये सुद्धा फायदा असतो आणि रोटाएब्लेशनमध्येही फायदा असतो. हे तिन्ही सायंटिफिक ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामुळे यांना आपण कम्पेअर नाही करू शकत. हे तज्ज्ञ डॉक्टर्स डिसाइड करू शकतात की या पर्टिक्युलर पेशंटमध्ये या तीनपैकी कोणती गोष्ट करायला पाहिजे.
1: जर एनजीओ
0: हा गरज असेल तर आणि त्याला किती काय म्हणजे त्याचे काय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस राहू शकतात हे तज्ज्ञच डिसाईड करू शकतात. ते आपण जनरलमध्ये असं नाही म्हणू शकत किंवा मला या या पद्धतीची एनजीओप्लास्टी तुम्ही करून द्या किंवा मला असं करून द्या. हे डॉक्टरांचाच कॉल राहतो. असं
1: मग याचा खर्च वाढतो का? म्हणजे पेशंटचा
0: थोडाफार खर्च वाढू शकतो त्याच्यामध्ये.
1: आणि काळजी काय घ्यावी लागते
0: पेशंटला? असं काही त्याच्यामुळे वेगळी काळजी घ्यावी लागते असं नसतं. पेशंटला अपार्ट फ्रॉम ते करून त्याच्यात स्टेंट टाकला हे सोडलं तर पेशंटला असं काही खूप वेगळा प्रिकॉशन्स घ्यावं लागतात किंवा खूप वेगळे काही पथ्यपाणी असतात असं काहीही नसतं. इट इज जस्ट नॉर्मल, जशी एंजिओप्लास्टी नॉर्मल होते तशीच असते. आणि फक्त ही एकच टेक्निक आहे असं नाही आहे. एंजिओप्लास्टी जी ऍडव्हान्स झालेली आहे त्याच्यामध्ये आता अजून खूप वेगवेगळे टेक्निक्स आलेले आहेत. रोटाएब्लेशन एक महत्वाचा पार्ट झाला की ज्याला पहिले ट्रीटमेंटच अवेलेबल नव्हती आणि त्याला आपल्याला एकदम मेडिकली मॅनेज करावं लागायचं कारण वय जास्त आहे आणि सर्जरी होऊ शकत नाही किंवा सर्जरी करावी लागायची.
1: बरोबर. एक श्रोता आहे. हॅलो.
2: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर, मी अमरजीत सिंग बरा लष्करी बाग नागपूर से.
0: बोलिए
2: सर. मेरा एक सिंपल क्वेश्चन है कि ये जो रोटाएब्लेशन एंजियोप्लास्टी की आप बात करें सर, ये करवाने से पहले उसके ड्यूरिंग और आफ्टर मतलब क्या प्रिकॉशन पेशेंट को मतलब लेना चाहिए सर?
0: नहीं, प्रिकॉशंस पेशेंट को नहीं लेने पड़ते हैं, वो जो कार्डियोलॉजिस्ट आपको ट्रीट कर रहे हैं उनको ही ये सब प्रकार के प्रिकॉशंस लेने पड़ेंगे. एंड वो टेक्नोलॉजी अभी इतनी अवेलेबल है कि एवरीबॉडी, हर कार्डियोलॉजिस्ट को ये पता है कि उसको कैसे हैंडल करना है और कैसे करना है. आज का ये प्रोग्राम का उद्देश्य ये है कि आप लोगों को ये पता होना चाहिए कि ऐसे भी कोई टेक्निक्स रह सकते हैं जिससे अपने पेशेंट को बेनिफिट हो सकता है और ये सेफ है. इसलिए अगर डॉक्टर इसका सलाह आपको देते हैं कि आप ऐसा ऐसा करो तो आपने पक्के तरीके से कर ही लेना चाहिए उसको.
1: त्यांना मला असं वाटतं असं ही म्हणायचं असेल की काही वेगळ्या टेस्ट कराव्या लागतात का?
0: नाही,
1: वेगळ्या प्रिकॉशन्स असं काही नाही असतात का?
0: नाही नाही.
1: अच्छा, आणि जसं स्टेंट एंजियोप्लास्टी मध्ये टाकता हातातनं पायातनं जे काही, तर तसंच यात पण टाकतात?
0: तसंच याच्यात पण करतात. फक्त त्याच्यामध्ये जी जागा स्टेंट टाकण्यासाठी आपण बॅकग्राऊंड बनवतो, जसं घर बांधताना आपण पहिले खालची प्लिन बांधतो किंवा पहिले पिलर्स उभारतो आणि मग त्याच्यावर घर बनतं, तर सेम वे मध्ये स्टेन टाकायच्या आधी त्या नळीमध्ये आपल्याला पूर्ण स्टेंटला बसवण्यासाठी एक जागा बनवावी लागते. ती जागा आपण नॉर्मली बलूननी डायलेट करून बनवतो आणि त्याच्यात कॅल्शियम आहे, त्याच्यामध्ये आपण ते रोटाएब्लेशन करून ते सगळं कॅल्शियम काढतो, मग बलूननी डायलेट करतो, मग जागा बनवतो आणि मग स्टेंट टाकतो. म्हणजे प्रोसिजर तीच आहे. हा, प्रोसिजर तीच आहे, फक्त कॅल्शियम काढण्यासाठी आणि चांगली जागा बनवण्यासाठी आपण या टेक्निकचा उपयोग करू शकतो. जिथे गरज आहे तिथेच, जिथे खूप जास्त कॅल्शियम आहे तिथे. हा जो डिसिजन आहे हा सर्वस्वी तुम्हाला ट्रीट करणाऱ्या कार्डिओलॉजिस्टचा राहू शकतो, त्याच्यात दुसऱ्या कोणाला म्हणजे तेवढं नाही समजू शकत. असं आता जसं आपण या एका टेक्निक विषयी बोललो, तर सेम वे मध्ये एंजियोप्लास्टी मध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत ज्याच्यामुळे एंजियोप्लास्टी ही जास्त काळ टिकेल आणि टेबलवरती पेशंटला काही त्रास होणार नाही किंवा जीवाचा धोका उत्पन्न होणार नाही अशा पद्धतीने करता येऊ शकते किंवा तशा पद्धतीची इन्फॉर्मेशन भेटू शकते. तर याच्यामध्ये इमेजिंग पण एक असतं, म्हणजे आपण त्या नळीच्या आतमध्ये जाऊन सगळे पिक्चर्स घेतो आणि डिसाईड करतो, त्याला आयव्हस किंवा ओसीटी असं म्हणतात. त्याच्यानंतर जसं हे कॅल्शियम काढण्यासाठी रोटाएब्लेशन अतिशय प्रभावी टेक्निक आहे, त्या पद्धतीने एक आयव्हीएल म्हणून शॉक थेरपी पण असते, त्याने पण हे करता येऊ शकतं.
1: आपण यावर बोलूच. एक कॉल आलाय. हॅलो.
2: साऱ्या गोष्टी आलेल्या त्याच्यामुळे एंजियोप्लास्टी
1: हॅलो
2: जास्त काळ टिकेल आणि टेबलवरती पेशंटला काही त्रास होणार नाही किंवा जीवाचा धोका उत्पन्न होणार नाही अशा पद्धती.
1: हॅलो, तुमचा रेडिओ सेट बंद.

0: करा
1: पद्धतीची
0: किंवा आवाज
1: इमेजिंग
0: कमी
1: देतो,
0: करा.
1: याच्यामध्ये इमेजिंग पण एक असतं, म्हणजे आपण त्या नळीच्या आतमध्ये जाऊन सगळे पिक्चर्स घेतो आणि डिसाईड करतो.
0: त्यांनी रेडिओ सेटच सुरू ठेवला त्यांचा आणि इकडे फोन फोनवर बोलायचं विसरले बहुतेक ते. आपण बोलत होतो तर या प्लास्टिकमध्ये स्टेंट सेम असतो, प्रोसिजर सेम असते, फक्त तुमचं जे इन्स्ट्रुमेंट म्हणजे ते कॅल्शियमचे खडे जे कडक झालेले असतात ते फोडण्यासाठी या
2: ड्रिलिंग करतो आपण
0: हा
2: त्याच्यामध्ये.
0: या प्लास्टिकचा वापर केला जातो.
2: बरोबर.
0: पुन्हा फोन आलेला आहे. हॅलो.
3: हॅलो.
0: हां बोला.
3: हॅलो.
0: नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
3: हां मी जयंत पिंपळगावकर म्हणून आहे, इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल आहे. मला फक्त दोन छोटे प्रश्न विचारते डॉक्टरांना. डॉक्टर नमस्कार. अँजिओग्राफी आणि अँजिओ प्लास्टीमध्ये काय फरक आहे, आणि बरेचदा कार्डियक अरेस्ट त्याला म्हणतात आणि हार्ट अटॅक, तर याच्यामध्ये काय फरक आहे?
2: अँजिओग्राफी ही एक डायग्नॉस्टिक टेस्ट असते, त्याच्यामध्ये फक्त कुठे ब्लॉकेजेस आहे हे आपल्याला समजतं. आणि अँजिओप्लास्टी हा एक ऑपरेशन किंवा हा ट्रीटमेंटचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपण त्या सेम पॅसेजमधून जाऊन तिथला अडथळा दूर करून स्टेंट टाकून आर्टरीला पूर्ण क्लिअर करतो. सो अँजिओग्राफी ही एक डायग्नॉस्टिक टेस्ट झाली आणि अँजिओप्लास्टी हे एक ट्रीटमेंट ऑप्शन किंवा ऑपरेशन झालं. हे झालं एक. दुसरी गोष्ट, सडन कार्डियक अरेस्ट हा कोणत्याही व्यक्तीमध्ये येऊ शकतो. सडन कार्डियक अरेस्ट येण्याचे खूप सारे कारण असतात वेगवेगळे, त्याच्यापैकी एक कारण हार्ट अटॅक हे असू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त हार्टच्या मसलचा प्रॉब्लेम, हार्टच्या ठोक्यांचा प्रॉब्लेम किंवा अदर काही रेस्पिरेटरी इन्फेक्शन, काही लंग्समध्ये रक्ताच्या गाठी बनल्या, पल्मनरी एम्बॉलिझम, यासुद्धा यामुळे सुद्धा सडन कार्डियक डेथ किंवा सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. म्हणजे हार्ट अटॅक हा एक वन ऑफ द रिझन आहे सडन कार्डियक अरेस्ट होण्याचा. सडन कार्डियक अरेस्ट बऱ्याचशा वेगळ्या रिझन्समुळे होऊ शकतं.
0: गणेशा हार्ट केअर सेंटर, वर्धा रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमाचा विषय आहे रोटे ॲब्लेशन एंजिओप्लास्टी. या विषयावर तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. थेट फोन करून प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266. एसटीडी कोड नंबर 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गणेशा हार्ट केअर सेंटर, वर्धा रोड, नागपूर. डॉक्टर, असं सांगा की रुग्ण जेव्हा तुमच्याकडे येतात तर ते एक नॉर्मल एंजिओप्लास्टी करण्याच्याच मानसिकतेत असतात, आणि जेव्हा तुम्ही असं काही आता नवीन आलेलं आहे, एक सुधारणा झालेली आहे असं रुग्णांना सांगता, तेव्हा ते इझिली ॲक्सेप्ट करतात का?
2: हो, कसं असतं की प्रत्येक केस ही वेगवेगळी असते आणि त्याच्या गरजेनुसार आपल्याला त्याचा इलाज त्यांना सांगावा लागतो. जेव्हा आपण त्यांना ते व्यवस्थित समजून सांगतो तर त्यांना ते पटतं आणि शेवटी कोणाचेही हार्ट हे माणसाला एकच असतं. हार्ट चालू म्हणजे जीवन चालू, हार्ट बंद म्हणजे जीवन बंद. आणि एकदा हार्टमध्ये झालेलं ऑपरेशन किंवा गेलेली वस्तू ही पुन्हा बाहेर निघू शकत नाही. त्याच्यामुळे जर व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट व्यवस्थित करून घेतात, कारण शेवटी त्यांनाही ते व्यवस्थित ठेवायचं असतं.
0: एक श्रोता आहेत कॉलवर. हॅलो.
4: एक प्रश्न विचारायचा आहे.
0: हा विचारा.
4: कॅल्शियम जास्त म्हणजे जास्त झालंय हे ओळखण्याची कुठली टेस्ट असते का, आणि त्याचे काही सिम्पटम्स दिसतात का शरीरामध्ये?
2: नाही, बघा कसं आहे, शरीरामध्ये कॅल्शियम जास्त होणं हा वेगळा विषय झाला आणि हार्टच्या नळ्यांमध्ये कॅल्शियम डिपॉझिट जास्त होणं हा एक वेगळा विषय झाला. शरीरामध्ये कॅल्शियम जास्त झाल्यामुळे हार्टमध्ये होईलच असं सांगता येत नाही, एक. आणि आपण पर्टिक्युलरली आजच्या प्रोग्राममध्ये हार्टमधल्या नळ्यांमधल्या कॅल्शियमविषयी बोलत आहोत. हार्टच्या नळ्यांमध्ये कॅल्शियम डिपॉझिट झालंय का किंवा जास्त आहे की कमी आहे हे बघायचं असेल तर एक सिटी कोरोनरी कॅल्शियम स्कोर नावानी प्रकार असतो, तो आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आपल्या कोरोनरी आर्टरीजमध्ये किती कॅल्शियम आहे. पण जनरली ते असं डायग्नोज करून त्याच्यावरती काही ट्रीटमेंट अवेलेबल आहे असं नाही आहे. त्याच्यामुळे ते इव्हॅल्युएट करून त्याच्यात ट्रीटमेंट करण्यासारखं काही नसतं. फक्त एकच आहे की तुम्हाला जर काही त्रास होत असेल, चालताना दम लागतो, श्वास वाढतो, छातीत दुखते, ECG चेंजेस आले, किंवा तुमच्या डॉक्टरांनी काही ऑब्झर्वेशन्स तुमच्यामध्ये बघितले आणि तुम्हाला अँजिओग्राफीचा सल्ला दिला, तर मात्र तुम्ही अँजिओग्राफी करायला पाहिजे. आणि तेव्हा मग हे कॅल्शियम किती आहे नाही आहे हे इव्हॅल्युएट डॉक्टर ऑटोमॅटिकली करतातच. त्याच्यात आपण स्वतःहून काही करण्याची गरज नाही आहे.

0: एक श्रोता आहेत कॉलवर. हॅलो हॅलो.
1: हां, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मी राजेश बोलतो नागपूरवरून. मला डॉक्टर उमाडकर साहेबांना असं एक मार्गदर्शन विचारायचं आहे की मी डॉक्टर साहेब मागच्या 7-8 वर्षापासून बीपीचं टॅबलेट घेत आहे आणि आता मागच्या वर्षी रेग्युलर तपासणीमध्ये डॉक्टरांनी मला ट्रेडमिल मध्ये पॉझिटिव्ह आल्यामुळे एंजिओग्राफी करायला सांगितली. ती मी एंजिओग्राफी केली. त्यामध्ये डॉक्टरांचं म्हणणं असं पडलं की कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज नाही आणि पुढेही 5-10 वर्ष येण्याची शक्यता कमी वाटतं. त्याच्यामुळे मला आता मी एक टेलिस्टा 40 म्हणून टॅबलेट सुरू आहे. परंतु मला सारखी भीती वाटते डॉक्टर साहेब.
2: बघा, याच्यावरती इलाज
1: भीतीमुळे आणि मी आता काम करत असल्याने थोडस ताणतणावाचं काम आहे माझं. त्याच्यामुळे थोडसा जरी ताणतणाव आला की मला अस्वस्थ वाटणे, हातपाय गळल्यासारखे वाटणे, हातपाय दुखणे असं होत आहे. आणि मागच्या 2 महिन्यापासून मी शू घातल्यानंतर दिवसभर माझ्या पायावर म्हणजे घोट्यावर सूज येतं. त्या संदर्भात मी डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणाले की हे टॅबलेट तुम्ही घ्या, तुमची सूज कमी होऊन जाईल. ते सूज दिवसभर सायंकाळपर्यंत राहते, रात्री झोपल्यानंतर सकाळी पूर्णतः उतरून जाते. त्या संदर्भातल्या सीबीसी आणि केएफटी ह्या 2 टेस्ट पण केल्या. त्याही मध्ये रिपोर्ट नॉर्मल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं.
2: नाही, आता बघा, तुमची जी भीती आहे त्याच्यासाठी तुम्ही जी सगळ्यात मोठी टेस्ट आहे एंजिओग्राफी ती पण ऑलरेडी केलेली आहे, है ना. तर आता ही भीती आपल्याला स्वतःहूनच ओव्हरकम करावी लागेल. याच्यात दुसरं कोणी काही नाही करू शकणार. हा सगळा आपल्या स्वतःच्या मनाला समजावून घेण्याचा विषय झाला. आणि सायंटिफिकली तर सगळं क्लिअरच आहे, तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात नवीन काही करण्यासारखं नाही
0: आहे आणि घाबरण्याची गरज
2: नाही.
0: आणखी एक श्रोता आहेत लाईनवर. हॅलो
3: हॅलो.
0: हा बोला, प्रश्न विचारा.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर साहेब.
2: नमस्कार.
3: माझा प्रश्न असा, मी हंसराज उमने बोलतो नागपूरवरून. माझा असा प्रश्न आहे की जसं कॅल्शियमचं प्रमाण जर शरीरात जास्त झाला तर शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? कॅल्शियम प्रमाण वाढलं तर
2: शरीरामध्ये कॅल्शियम वाढलं तर त्याच्याशी रिलेटेड मसल रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, हेडेक वगैरे होऊ शकतं, किंवा अजूनही बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण शरीरामध्ये कॅल्शियम जनरली असं वाढत नाही, कारण की शरीरामध्ये आपल्या बॉडीची एक ऑटो रेग्युलेटरी सिस्टीम असते जी अशा कॅल्शियमला बरोबर कंट्रोल करते. आणि जर तुम्ही सिरम कॅल्शियम नावानी ब्लडची टेस्ट केली तर तुम्हाला ते लक्षातही येतं. सो बाय एंड लार्ज असे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपण कधी बघत नाही. हार्टच्या आतमध्ये जे कॅल्शियम डिपॉझिट होतं ते हार्टच्या आतमध्ये किडनीचा आजार किंवा शुगर जास्त असणं किंवा वयोमानानुसार होणाऱ्या प्रॉब्लेम्समुळे होतं. त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो आणि त्याच्यामुळे जास्त कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, म्हणून आपण त्याला जास्त महत्व देतो.
0: आणखी एक श्रोता आहेत लाईनवर. हॅलो
4: हॅलो. नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार.
4: मी प्रफुल बोलतो सावनेरवरून. माझा एक प्रश्न आहे. माझे 2 एंजिओप्लास्टी झालेले आहेत.
0: अच्छा.
4: 1 मध्ये झाली आहे आणि 1 मध्ये झाली आहे. तर त्याच्यामध्ये स्ट्रेन टाकलेली आहे. तर ते स्ट्रेन पुन्हा अजून डॅमेज होऊ शकते का? त्या ठिकाणी अजून एंजिओप्लास्टी करण्याची वेळ येऊ शकते का? ते थोडस
2: बघा, तुम्ही एंजिओप्लास्टी केलेली असो का बायपास केलेली असो का तुम्ही काही ब्लॉकेजेस आहे ते औषधी गोळ्यावर चालवत असो, या सगळ्या गोष्टींमध्ये नव्यानी ब्लॉकेज येण्याचे चान्सेस राहू शकतात. पण हे ब्लॉकेज नाही आले पाहिजे याच्यासाठी आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेणं, रेग्युलर वजन कंट्रोल करणं, शुगर कंट्रोल करणं, बीपी कंट्रोल करणं, डॉक्टरांना रेग्युलर दाखवत राहणं हाच एक इलाज असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर हे विचाराल की पुन्हा ब्लॉकेज येऊ शकतो का, तर याचं उत्तर हो, हे असंच आहे. फक्त हे का आले नाही पाहिजे म्हणून काय करायचं याच्यावर फोकस करणं जास्त महत्वाचं आहे. आणि ते मी तुम्हाला सांगितलंच की रेग्युलर चेकअप, शुगर कंट्रोल, बीपी कंट्रोल, व्यायाम, नंतर आहार नियंत्रित कंट्रोलमध्ये ठेवणं, झोप व्यवस्थित घेणं, हे सगळं जर तुम्ही केलं तर हे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात.
0: अगदी 2 वर्षात त्यांना पुन्हा गरज पडली एंजिओप्लास्टी करण्याची. तर रक्तपातळ होण्याच्या ज्या गोळ्या आपण देत असता तर मग त्यामुळे ती शक्यता ना म्हणजे कमी नाही होत का?
2: कमी होते ती, पण प्रत्येक केस वेगवेगळी असते आणि प्रत्येक केस वाईज खूप वेगवेगळे फॅक्टर्स असतात जे आपण असं याच्यावर नाही डिस्कस करू शकत, कारण प्रत्येक केस वेगवेगळी असते. केस वाईज ते
0: दुर्लक्ष झाल्यामुळे पण
2: होऊ शकतं. काही जेनेटिक प्रॉब्लेम राहू शकतो, काही अनआयडेंटिफाईड प्रॉब्लेम राहू शकतो, बऱ्याचशा गोष्टी राहू शकतात. किंवा तिथे ब्लॉक नसेल आला, दुसऱ्या ठिकाणी नवीन ब्लॉक आला असेल, हे होऊ शकतं.
0: आणखी एक श्रोता आहेत. हॅलो
5: हॅलो हॅलो मॅडम, मी नरेश गुरबानी बोलतो.

0: वो जो ब्लॉक है 50 या 80, उसके ऊपर की परत फट के वहाँ खून की गुठली बन के हार्ट अटैक आने के चांसेस इक्वली रहते हैं। तो फिर उसको कैसे ट्रीट करेंगे या उसको कैसे निगेट करेंगे? तो उसके लिए ऐसा जब भी कुछ पाया जाता है तो उनको खून पतला करने की दवाई दी जाती है, कोलेस्ट्रॉल कम करने की दवाई दी जाती है, उनको अच्छा खाना खाने की सलाह दी जाती है, एक्सरसाइज करने की सलाह दी जाती है, अगर उनको शुगर है बीपी है तो उसको कंट्रोल करने के लिए वेज बताए जाते हैं, और अगर वो स्मोकिंग या और कोई बुरी आदतों के शिकार है तो वो सब बंद करने के लिए हम लोग उनको बताते हैं।
1: बायपासच्या ऐवजी रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी हा पर्याय असू शकतो का?
0: हा पर्याय असू शकतो, पण शेवटी या सगळ्या गोष्टींचं डिसिजन असं एका सेंटेन्समध्ये आपण कन्क्लूड नाही करू शकत। याच्याविषयी जेव्हा केव्हा डिसिजन घ्यायचं असतं तेव्हा नातेवाईक, पेशंट, नंतर सर्जन जे ऑपरेशन करतात ते आणि ट्रीटिंग कार्डिओलॉजिस्ट यांनी सगळ्यांनी मिळून बसून एक डिसिजन घ्यायला पाहिजे की या पर्टिक्युलर व्यक्तीच्या केसमध्ये सायन्स आणि असोसिएटेड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स याच्या हिशोबाने काय बेटर राहू शकतं, आणि मग त्याचं त्या पद्धतीने डिसिजन घेऊन त्याला एक्झिक्यूट करायला पाहिजे, त्याला हार्ड टीम अप्रोच असं म्हणतात।
1: बरोबर। 35 ते 40 वर्षांनंतरच्या बऱ्याच स्त्रिया कॅल्शियमच्या गोळ्या घेत असतात की नाही आता कॅल्शियमचं प्रमाण कमी झालंय शरीरात असं म्हणून, तर ते कितपत योग्य आहे? त्यांनी कॅल्शियम डिपॉझिट होऊन
0: हा खूप कॉमनली आम्हाला विचारला जाणारा प्रश्न असतो की कोणाला आम्ही रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी सांगितली की त्याचं मग नातेवाईक आम्हाला हा प्रश्न विचारतो की सर मी तर कॅल्शियम घेते मग मला पण असं होईल का? असं मुळीच नाही आहे। कसं असतं की जेव्हा मासिक पाळी बंद होते किंवा बंद व्हायला येतं त्यावेळेला हॉर्मोनल सपोर्ट नसल्यामुळे फिमेल्समध्ये कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात होते आणि मग बोन मॅरो डेन्सिटी कमी व्हायला सुरुवात होते। त्याच्यामुळे ऑर्थोपेडिशियन किंवा फिजिशियन किंवा एन्डोक्रोनॉलॉजिस्ट या वयोगटातल्या महिलांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स प्रिस्क्राईब करतात आणि त्यांनी ते दिल्यानंतर ते घ्यायलाच पाहिजे, त्यात काही डाऊट नाही आहे। ते दिले आणि ते आपण घेतल्यामुळे ते हार्टमध्ये डिपॉझिट होतीलच असं नाही आहे। या दोन्ही गोष्टींचं मेकॅनिझम वेगवेगळं आहे। मी आधी पण सांगितलं की शुगर जास्त असणं किंवा किडनीचा आजार असणं किंवा वयोमानानुसार या तीन गोष्टींमुळे ज्या पद्धतीचे चेंजेस हार्टच्या सेल्समध्ये येतात त्याच्यामुळे हे कॅल्शियम तिथे डिपॉझिट होतं। बॉडीमध्ये कॅल्शियम कमी असतानाही हार्टमध्ये कॅल्शियम डिपॉझिट जास्त राहू शकतं किंवा बॉडीमध्ये कॅल्शियम जास्त आहे पण हार्टमध्ये डिपॉझिट नाहीये असंही होऊ शकतं।
1: प्रत्येक ब्लॉकेज म्हणजे कॅल्शियम डिपॉझिटच असतं का?
0: नाही, ब्लॉकेज हे 2 ते 3 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेलं असतं। एक तर ब्लॉकेज फक्त रक्ताची गाठ राहू शकते किंवा दुसरं ते फक्त लिपिड कोर किंवा अथेरोस्क्लेरोसिस किंवा कोलेस्ट्रॉलचं बनलेलं राहू शकतं। तिसऱ्या नंबरवरती ते फायब्रस टिश्यू किंवा जसं आपल्याला कुठे जखम होते त्याच्यानंतर तिथे पूर्ण असं फायब्रोसिस बनून जातो त्याच्याशी रिलेटेड राहू शकतं, किंवा चौथी गोष्ट ते कॅल्शियम डिपॉझिट्स राहू शकतं, किंवा पाचवी गोष्ट ते कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टींचं मिळून एक कॉम्बिनेशन राहू शकतं। तर जनरली जिथे प्युअरली कॅल्शियम बनलेलं आहे तिथेच आपल्याला या नवीन टेक्निक्सचा उपयोग करण्याची गरज पडू शकते। म्हणजे जिथे फक्त ते कॅल्शियमच आहे तिथे मग ते टणक होऊन जातं, दगडासारखं होऊन जातं, मग त्याच्यामधून बलून जात नाही, बलून गेला तर तो त्याला डायलेट करून तिथे स्पेस बनवू शकत नाही किंवा स्टेंड जात नाही किंवा स्टेंड गेला तरी तो इन्फ्लेट होत नाही, पूर्ण व्यवस्थित बसत नाही। मग अशा केसमध्ये आपण ते ड्रिलिंग करून तो रोटॅब्लेशन युज करून तो सगळा चुना काढतो, तिथे स्पेस बनवतो आणि मग तिथे स्टेंड व्यवस्थित बसू शकतो।
1: हे कडक झालेलं जे कॅल्शियम डिपॉझिट होतो तर त्याचं काही कारण सांगता येतील का स्पेसिफिक असं?
0: हो, मी सांगितलं ना आता तुम्हाला की याच्यामध्ये वय हे एक असं कारण आहे की ज्याच्यावरती खूप काही उत्तर आपल्याकडे नाही आहे। जसं जसं आता कसं झालं, नॉर्मली लाईफ एक्सपेक्टन्सी आता 80 ते 85 वर्षाच्या वर गेलेली आहे आणि ऍक्सेप्टन्स फॉर ट्रीटमेंट पण वाढत चाललेला आहे। म्हणजे 10 वर्षापूर्वी आम्ही जर 80 वर्षाची व्यक्ती आली तर त्याला म्हणायचो अरे आता देवाचं नाव घ्या, औषधं घ्या, पुढे काही एंजिओग्राफी किंवा काही आपण करू नये। आता कसं होते, आता तिथून समोरून येणारा 85 वर्षाचा पेशंटच म्हणतो की सर मला तर सगळं करायचं आहे तुम्ही का नाही म्हणता, आणि ते सगळं येऊन करून जातात सुद्धा। असंही होतं, 90, 95, 92 वर्षांच्या व्यक्तींची सुद्धा आम्ही एंजिओप्लास्टी केलेली आहे। सो वय वाढत असल्यामुळे या नळ्यांमध्ये असलेलं कॅल्शियम असलेले लोक येणं आमच्याकडे वाढून गेलेलं आहे। दुसरी गोष्ट ही आहे की शुगरचा इन्सिडन्स तर आपल्या इंडियामध्ये वाढत चाललेला आहे, शुगरमुळे सुद्धा हे कॅल्शियम डिपॉझिट्स होतात।
1: त्याच्यानंतर
0: किडनीचा आजार आहे त्याच्यामुळे सुद्धा हे होतं। आणि एक प्रकार असतो जो आपण वारंवार या माध्यमातून आपल्या श्रोत्यांशी बोललेलोच आहे, तो आहे कोलेस्ट्रॉलचा एक नवीन प्रकार जो डिटेक्ट झालेला आहे, तो आहे लायपोप्रोटीन ए। तर ज्यांच्यामध्ये हे लायपोप्रोटीन हे वाढलेलं असतं हे जनरली आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये जास्त

0: असतं, तर त्यांना इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज हे कॅल्शियम डिपॉझिशन्स जास्त असतात.
1: असं डॉक्टर, शेवटले 2 मिनिटं उरले आहेत, तर काही मोलाचा सल्ला असा काही देऊ
0: शकता? मी या आजच्या या कार्यक्रमाचा उद्देशच हा होता की आपल्या श्रोत्यांना हे सेन्सिटाईज करणं की एंजियोप्लास्टी टेक्निक, जसं बाकीच्या गोष्टींमधली टेक्निक आता वाढत गेलेली आहे, मोबाईल खूप पुढे गेले आहेत, AI आलेलं आहे, सॉफ्टवेअर सगळे खूप सोपे झालेले आहेत, आपल्या घरचा TV आधी जसा होता आणि आता कसा, याच्यात जे टेक्नॉलॉजीचे चेंजेस झाले आहे, सेम वे मध्ये एंजियोप्लास्टीमध्ये सुद्धा खूप टेक्नॉलॉजीचे चेंजेस झालेले आहे, ती खूप ऍडव्हान्स झालेली आहे. त्याच्यामुळे नवीन टेक्निक जसं की रोटा ॲब्लेशन किंवा मग IVL किंवा इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड किंवा OCT असं करून जर तुम्हाला एंजियोप्लास्टीचा कोणी डॉक्टरांनी सल्ला दिला तर तुम्ही तो नक्कीच म्हणजे त्याला सिरियसली घेऊ शकता आणि त्याला त्याचा उपयोग करून आपल्या पेशंटला त्याचा फायदा करून देऊ शकता.
1: घाबरून जाऊ नका,
0: घाबरून जाण्याची किंवा आपण बॅकफूटवर जाण्याची की नको रे बाबा काही होईल का असं करण्याची मुळीच गरज नाही. आणि ज्या व्यक्तींना वर्षानुवर्षांपासून त्रास सुरू आहे किंवा ते गोळ्या खाऊन खाऊन ते चालवत आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या डॉक्टरांकडे जाऊन एकदा या गोष्टींविषयी विचार करायला पाहिजे की असं काही करून आमच्या पेशंटला बेनिफिट होऊ शकतो का.
1: बरोबर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होता, विषय होता रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी. तज्ज्ञ होते डॉक्टर ऋषिकेश उमाळकर, या कार्यक्रमाचे प्रायोजक गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं. या सुभाष शास्त्रकार आणि सतीश कोलमडवार यांचं तांत्रिक सहाय्य लाभलं, निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं आणि सादरकर्त्या संगीता अरसपुरे. आता मी शीतल डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्यासह तुमची रजा घेते. नमस्कार.
0: नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत होतात, विषय होता रोटॅब्लेशन एंजियोप्लास्टी आणि तज्ज्ञ होते डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राहून आणि विविध भारती नागपूरहून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: FM 106.6 MHz पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
3: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
4: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
4: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-89-91 1800-267-89-91 1800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि

0: ही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. FM 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. आप सुनेंगे कार्यक्रम मिश्र संगीत इस छोटे से अंतराल के बाद.

स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आप...

तुलसी कुमार के गाए इस गीत के साथ मिश्र संगीत कार्यक्रम यहीं पर संपन्न होता है। श्रोते हो, हॅलो मन भवन या कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आमच्या हॅलो मन भवन या नवीन फोन इन कार्यक्रमात आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। हॅलो मन भवन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत, तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मन भवन, FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे।

0: FM 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं काल यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. हा पर्याय स्वीकारण्याची किमान 20 वर्ष सेवा झाली असली पाहिजे तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्तीवेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली असेल तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्तीवेतनाला पात्र ठरणार नाही. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका या जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीसोबत सुमारे 3,708 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळ

0: मंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये हद्दवाढीमुळे या नवीन गावांचा समावेश झाला आहे. अशा भागातील जमिनींचे 7-12 उतारे आता बंद करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचं मालमत्ता पत्रक तयार करून देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. काल महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी जाहीर केला. राज्य स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारनं शासकीय पत्रव्यवहार आणि माहितीच्या देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य केली होती. सध्याच्या परिस्थितीत हिंदीचा फारसा वापर होत नसल्यानं ही परीक्षा सुरू ठेवणं संयुक्तिक ठरत नसल्याचं सामंत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो तसंच अमेरिकेतील नासा केंद्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी माहिती काल मुंबईत दिली. यासाठी 3,30,00,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक झाली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्ष असेल. वेंपत्ती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं. अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्सचा 33 धावांनी पराभव केला. आज लखनौ इथं सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यात सामना होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं नागपूर रेल्वे स्थानकावर सक्रिय असलेल्या मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला उघडकीस आणलं आहे. सीपीडीएस टीम, सीआयबी नागपूर आणि आरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमानं ही कारवाई करण्यात आली. राज्यात काल अकोला इथं 42.5 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: FM 106.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. आप सुनेंगे कार्यक्रम मधुमालती कुछ ही पलों में.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश.
2: शिक्षा की जीवन में भी जरूरत है, समाज जीवन में भी जरूरत है, इसको अंडर एस्टिमेट नहीं करना चाहिए.
1: NCPCR आयोजित कर रहा है परीक्षा पर्व, जिसके लाइव सेशन के दौरान आप परीक्षा से संबंधित प्रश्न एक्सपर्ट से पूछ सकते हैं, जो कि 23

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, एक निवेदन ऐका. जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आमचे फोन

गेस्ट हाउस फिल्म का ये गीत लता मंगेशकर के आवाज़ में भी आपने सुना। गीतकार थे प्रेम धवन, संगीतकार चित्रगुप्त। श्रोताओं, आप सुन रहे कार्यक्रम मधुमालती। श्रोते हो, एक निवेदन ऐका। जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत, तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोताओं, प्रेम धवन ने अपने गीतों के माध्यम से देशभक्ति और सामाजिक सरोकार को प्रमुखता से पेश किया, जो आज भी प्रेरणा के स्रोत है.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो, एक निवेदन आहे का? जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30. यावेळेत तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी. दर गुरुवारी म्हणजेच आज दुपारी 12 ते 12:30 यावेळेत कार्यक्रम आहे हॅलो मनभावन. श्रोतो, आप सुन रहे कार्यक्रम मधुमालती. मधुमालती कार्यक्रम की अंतिम पेशकश, आइए सुनते हैं पवित्र पापी फिल्म से, जिसे गाया है किशोर कुमार ने, गीतकार संगीतकार प्रेम धवन.

श्रोते हो, एक निवेदन आहे का? जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या कार्यक्रमात फोन करू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल तर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत, तेव्हा नक्की फोन करा. तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत कार्यक्रम आहे हॅलो मनभावन.

0: FM 90.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दहशतवादाचा पराभव करण्याच्या आणि त्याला पोषक ठरणारी परिसंस्था मोडून काढण्याच्या आपल्या निर्धारावर देश ठाम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी हा निर्धार व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्य दलांनी अतुलनीय शौर्य, अचूकता आणि दृढ निश्चयाचं प्रदर्शन केलं. पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांवर हल्ला करण्याचं धाडस करणाऱ्यांना सैन्य दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं असून संपूर्ण देश सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करतो, असं मोदी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील देशाच्या सशस्त्र दलांच्या शौर्याची आणि त्यागाची प्रशंसा केली आहे. ऑपरेशन सिंदूर ही भारताची युगप्रवर्तक मोहीम आहे. ही मोहीम देशाच्या शत्रूंना सशस्त्र दलांच्या अचूक प्रहार शक्तीची नेहमीच आठवण करून देईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. पश्चिम बंगालमधील नवनिर्वाचित भाजप सरकारचा शपथविधी सोहळा रवींद्र जयंतीच्या दिवशी येत्या शनिवारी 9 तारखेला कोलकाता इथं पार पडेल. शनिवारी सकाळी 10 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर हा कार्यक्रम घटनात्मक नियमानुसारच पार पडेल. अकोला जिल्ह्यासाठी केंद्र सरकारच्या कापूस क्रांती अर्थात मिशन कॉटन अभियानामुळे नव्या विकासाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या योजनेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण बियाणे आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी संधी मिळणार आहे. कस्तुरी कॉटन ब्रँडमुळे अकोल्याच्या कापसाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून जिनिंग, प्रेसिंग आणि वस्त्रोद्योगालाही चालना मिळणार आहे. शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांमधील जमिनींसाठी 7-12 उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

0: मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मालमत्तेचं हस्तांतरण सुलभ होणार असून बँक कर्जासाठी येणाऱ्या अडचणी कमी होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेल्वे किंवा इतर प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचे बंद झालेले रस्ते पूर्ववत करण्याचे आणि शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सेवा रस्ते तयार करण्याचे निर्देशही दिले आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: FM 90.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. ठीक 12 बजे आप सुनेंगे हिंदी में समाचार, जिन्हें हम अनुप्रसारित करेंगे दिल्ली केंद्र से. समाचारों की प्रतीक्षा कीजिए.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: मधला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हॅलो
2: फरमायश.

0: अड्डे सुरक्षित नाही हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्य कारवाई विभागाच्या प्रमुखांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. लष्कराच्या मोहिमेविषयक विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, देशभरातल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम आजपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सांगितलं,
1: देश के सभी श्रमिक को ESIC की हॉस्पिटल के द्वारा उसका हेल्थ चेकअप करा जाएगा, ताकि कई ऐसी बीमारी जो प्राइमरी लेवल पर ही संज्ञान में आ जाएगी तो उसका इलाज करके देश के हमारे श्रमिक का स्वास्थ्य को सुनिश्चित करा जाएगा.
0: दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून त्या सर्व ठिकाणी कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालय उभारण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे असं प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूरतर्फे देण्यात येणारा पहिला स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार 2026 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. पायाभूत सुविधा विकास आणि लोककल्याण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा 10 मे रोजी दुपारी 12:30 नागपूरच्या चिटणवीस सेंटरमध्ये द बनियान हॉल इथं होईल. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी डॉ कपिल चांद्रायण लिखित स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण यांच्या चरित्रावरील पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं रेल्वे मार्गानं नियमित धावणाऱ्या परंतु थांबा नसणाऱ्या LTT बल्लारशा एक्सप्रेसला कालपासून शेगाव इथं थांबा देण्यात आलाय. ही गाडी मुंबईवरून बल्लारशाकडे जाताना सकाळी 6:00 आणि बल्लारशावरून मुंबईकडे जाताना रात्री 8:00 शेगाव रेल्वे स्थानकावर थांबेल. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी स्वीय सहायक चंद्रनाथ रथ यांची काल रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मध्यम ग्राम इथं गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आज तिघांना अटक केली. तसंच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. भाजपनं या हत्येला तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केलाय. तृणमूलनं हा आरोप फेटाळला असून हत्येचा निषेध केला आहे. माकप आणि काँग्रेसनंही हत्येचा निषेध केला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सोयाबीन पीक विम्यातून यवतमाळ जिल्हा वगळल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. मंगरुळ इथल्या डेक्कन साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी वाहनं रोखली. यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांनी 26 कोटी रुपयांचा पीक विमा उतरवला होता, मात्र विमा कंपनीनं अख्ख्या यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळलं. जिल्ह्यातील 3ही मंत्री याबाबत काहीही बोलायला तयार नाही असा आरोप करत असल्याचं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात परसवाडी इथं पोलिसांनी धाड टाकून 27,25,000 रुपये किमतीचा 54 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी मोरेश्वर उसेंडी याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून आरोपीविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमरावतीत सतर्क प्रशासकीय यंत्रणेनं ऐनवेळी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखत तिचं भविष्य वाचवलंय. चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षानं 5 मे रोजी केलेल्या संयुक्त कारवाईत संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. बालिकेला बालकल्याण समितीसमोर हजर करून संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आलंय. तसंच पालकांकडून भविष्यात बालविवाह न करण्याचं लेखी हमीपत्र घेण्यात आलं असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तातडीनं 1098 वर देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या उद्देशानं केंद्र तसंच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमान

नावानं सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र अंतर्गत शूटिंग, सायकलिंग आणि अॅथलेटिक्स या खेळांच्या निवड चाचण्या पुण्यातल्या बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या 11 आणि 12 तारखेला तसंच 18 आणि 19 तारखेला घेण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेनंतर अॅथलेटिक्समध्ये 16 खेळाडू, सायकलिंगमध्ये 1 आणि शूटिंग या क्रीडा प्रकारामध्ये 10 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी उद्या अर्थात 8 मे पर्यंत KISCE pune@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवण्याचं आवाहन क्रीडा विभागानं केलंय. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दुपारपासून नागपुरात देखील ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या अत्यंत हलक्या सरी वर्षाव करत आहे. दरम्यान आगामी तासांसाठी वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वाशिम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पर्जन्यमान आणि अत्यंत हलक्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वादळी पर्जन्यमानामुळे कमाल तापमानात घट झाली असून मागील 24 तासात वाशिम जिल्ह्यात 42.6 दशांश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम टप्प्याचं वेळापत्रक काल जाहीर झालं. अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. दरम्यान स्पर्धेत आज संध्याकाळी लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत असून यंदा मल्टी कमोडिटी हाय व्हॅल्यू क्लस्टर्स आणि पेरी अर्बन भाजीपाला क्लस्टर या नव्या संकल्पनांचा समावेश करण्यात आलाय. प्रमुख शहरांच्या परिसरात भाजीपाला उत्पादन, साठवणूक, विपणन आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा विकास करणं हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था आणि कंपन्यांना या योजनेत सहभागी होता येणार असून क्लस्टरची किमान वार्षिक किंमत 100 कोटी रुपये असणं आवश्यक आहे. इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा अशी सूचना कृषी विभागानं केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मातृ आणि बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जननी हा डिजिटल उपक्रम सुरू केलाय. प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात जतन आणि निरीक्षण करण्यासाठी हा मंच तयार करण्यात आलाय. या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 1,34,00,000 लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गर्भावस्थेपूर्व सेवा, प्रसूती, प्रसूतीनंतरची काळजी, नवजात बालकांची देखभाल आणि कुटुंब नियोजन सेवांचा मागोवा घेणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंधूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूरतर्फे देण्यात येणारा पहिला स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर. सोयाबीन पीक विम्यातून यवतमाळ जिल्हा वगळल्यानं काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन आणि गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईत सुमारे 54 किलोग्रॅम गांजा जप्त. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

विविध भारतीचा हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:15 झालेली आहेत. काही क्षणातच सादर आहे मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

श्रोते हो नमस्कार, मी सोनाली आज आपल्यासोबत सांधारा कार्यक्रमात आहे आणि आपण आम्हाला ऐकता 100.6 MHz फ्रिक्वेन्सीवर. त्यासोबतच न्यूज ऑन एअर या ॲपवरही आपण आमचं प्रसारण ऐकू शकता. तर मंडळी, कसे आहात तुम्ही? हल्लीचा उन्हाळा म्हणजे सूर्यदेव अक्षरशः आग ओकत आहेत. कडक ऊन, घामाच्या धारा, अगदी आत्तापासूनच नको नको रे हा उन्हाळा म्हणायची वेळ आली आहे ना. पण थांबा हो, कितीही त्रास झाला तरी या उन्हाळ्याला गरम ऋतू समजून दुरावू नका, कारण हा ऋतू आहे गोडवा आणणारा, हा ऋतू आहे आठवणींचा.

मंडळी, खरं सगळीकडे इतकी गर्मी आहे ना की वेड लागायला लागलाय. दुपारी बाहेर पडायची सोय नाही, एसी कूलर सुद्धा आता दम सोडायला लागले. पण मित्रांनो, उन्हाळ्यातच तोही येतो. तो म्हणजे कोण? तो आहे फळांचा राजा आंबा, हापूस.

ते वयात कायमच असतो, हो ना? उन्हाळा एक असा ऋतू आहे जो आपल्याला पुन्हा एकदा लहान करतो, आपल्याला बालपणीच्या आठवणीत नेतो. आपल्याला आठवतं शाळेला लागलेली मोठी सुट्टी, आजी आजोबांचे लाड, तसेच आठवते ती मैत्री, भटकंती आणि मनसोक्त मज्जा. चला तर मग ऐकूया हे गाणं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोताओं, प्रस्तुत है सरकारी योजनाओं की जानकारी पर आधारित प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनांच्या साक्षरतेचा.
2: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. नवी पिढी जी आहे ती शेतीपासून तुटत चालल्याचं एक चित्र आहे, ती कामापासूनही दूर होत असल्याचंही चित्र आहे. हे सर्वांपुढचंच आता एक आव्हान झालेलं आहे, किंवा ह्या नवीन शिकलेल्या ज्या ग्रामीण भागातून येणारी मुलं आहेत त्यांना शेतीजवळ पुन्हा नेणं, त्यांच्यातील कौशल्याला वेगळ्या पद्धतीने चालना देणं. आपण त्या दृष्टीने काही युवकांसाठी भविष्यात काही कोर्सेस काही डिझाईन करतायत का?
2: युवकांना या सगळ्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं हा मंडळाचा उद्देश आहे, युवक आणि महिला विशेषतः. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जातोय तिथे युवकांना आवाहन करतोय आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, नंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हा येतोय. आणि महाविद्यालयांमध्ये विशेषतः आम्ही या योजना जेव्हा मांडायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी मधमाशी पालन करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात मधमाशी पालना विषय घेऊन प्रशिक्षण चालू करूच. दुसरा एक आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी एक विषय चालू केला, तो उद्योग भरारी पुरस्कार आणि मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे दोन पुरस्कार आम्ही

0: सुरू केलेत की जे स्टार्टअप ज्याला आपण म्हणतो की ज्यातनं चांगला व्यवसाय करून चांगलं कर्ज घेऊन जो पुन्हा फेडतोय आणि त्यातनं चांगलं उत्पादन करतोय अशाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे पुरस्कार विशेषतः सुरू केलेले आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात ते करणार आहोत. त्याच्यासाठी खादी यात्रा अशी काढण्याची आमची कल्पना आहे. पण याच्यात निश्चितच आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री आहे. कारण जिथपर्यंत आपण युवकापर्यंत पोचत नाही तिथपर्यंतला त्याचं गांभीर्य कळत नाही. पण आमचा अनुभव असा आहे की ह्या योजना त्याला सांगितल्या पटवून दिल्या तर त्यातनं नक्कीच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो.
1: सर, एक नवीन गोडी जी आहे ती मधाच्या गावाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला देऊ केलेली आहे आणि स्वाभाविकच एक नवीन विश्वास जो तुम्ही महिलांमध्ये बघितलेला आहे महाराष्ट्रातल्या की अतिशय सकारात्मक ऊर्जेने पुन्हा एकदा नवीन ग्रामोदयासाठी महिला या सरसावून पुढे येत आहेत हा एक खरं म्हणजे खूप खूप चांगला बदल आहे. पण याच्याच बरोबर मुख्य आव्हानं अजून संपलेली नाही आहेत की समृद्ध खेडं विकसित जर करायचं असेल तर सगळ्यांची शक्ती त्याच्यामध्ये लागली पाहिजे, सगळ्यांची संविधा त्या सगळ्या यज्ञामध्ये पडली पाहिजे. एका बाजूला महाराष्ट्र आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी 10-5 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात दुष्काळाला महाराष्ट्राने तोंड दिलं. एकीकडे लातूरला आपण रेल्वेनं पाणी पोहोचवलं त्यांनी लातूरकरांसाठी, मराठवाडा प्रचंड दुष्काळाने पाण्यामुळे होरपळा अशा स्थितीमध्ये गावं जागे केली आपण पाणलोटच्या चळवळीतून, तेव्हाही सगळी गावं एकवटली. अर्थात तिथं ती संविधा सगळी प्रत्येक गावातल्या लहान थोर मंडळीपासून युवा शक्तीपासून सगळ्यांनी दिली. तर मधाची ही गोडी आताच्या दृष्टिकोनातून व्यवसायापासून शेतीपासून जी नवीन पिढी जी डिस्कनेक्ट होऊ पाहते किंवा झालेली आहे त्यांना जोडण्याचं एक मोठं आव्हान आहे. नेमकी तुमची मांडणी कशी आणि अध्यक्ष म्हणून या मंडळाचे तुम्ही शासन स्तरावर कुठल्या पद्धतीने त्याला एक वेगळी दिशा देऊ पाहतात?
0: नाही, तुमचा प्रश्न अतिशय एका अर्थाने ज्याला आपण म्हणू की गंभीर सुद्धा आहे पण समर्पक सुद्धा आहे. विशेषतः मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा जो दृष्टिकोन महाराष्ट्राकडे बघण्याचा आहे आणि महाराष्ट्राला खूप उंचीवर नेऊन त्यांनी ठेवलेलं आणि पुढच्या काळात ते नक्कीच नेऊन ठेवतील. कारण कुठच्याही उपक्रमाला ते नाही म्हणत नाहीत आणि तुम्ही जर नवीन प्रकल्प नवीन त्यातनं काही घडेल असं तुम्ही घेऊन गेलात तर ते नेहमी आम्हाला प्रोत्साहनच देतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो विषय मांडलात की शेतकऱ्याचा मुलगा शेती करतो असं नाही, किंवा एकेकाळी महाराष्ट्रात जी बलुतेदार योजना सुरू होती आमच्याच मंडळाच्या बाबतीत सांगायचं, काही तांत्रिक कारणांमुळे ती योजना बंद पडली पण आज 311 बलुतेदार संस्था ज्या बलुतेदार संस्थांच्या माध्यमातून म्हणजे खादी मंडळाचा सचिव त्या बलुतेदार संस्थांवर काम करत होता आणि त्याच्या माध्यमातून काही योजना सुरू होत्या. आता ही योजना पुनर्जीवित करणं हे आमच्या मंडळापुढचं एक आव्हान आहे आणि आमचा तो नक्कीच संकल्प आहे. कारण हा सगळा ग्रामीण जीवनाचा बलुतेदार संस्था हा एक आधार आहे, त्यामुळे ह्याच पुन्हा पुनर्जीवित केल्या की त्या माध्यमातून खूप मोठं जाळं आपण ग्रामीण भागात पुन्हा युवकांना त्याच्यात आपण जोडू शकतो. नाबार्ड बरोबर आमची एक योजना होती त्याच माध्यमातून. तर या अशा सगळ्या सरकारी यंत्रणांचा उपयोग कसा करून घेता येईल पुढच्या काळात हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि आमच्या पुढचा विचार सुद्धा आहे. आणि त्याच्यात ग्रामीण विकास सुद्धा एक यंत्रणा आहे, आदिवासी कल्याण यंत्रणा आहे, महिला आणि बालकल्याण आहे, या सगळ्यांचा काही ना काही भूमिका या सगळ्या महाराष्ट्रात किंवा एकूण सरकारमध्ये हे आहे आपण जाणतोच. तर या सर्व अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क करतोय. काही प्राथमिक बैठका सुद्धा ग्रामविकास जर करायचा असेल तर काय करता येईल, जसं पोपटराव पवार आपल्याला माहिती आहेत की त्यांच्याशी आम्ही संपर्क केलाय, ज्यांनी आदर्श ग्राम योजनेचे ते अध्यक्ष आहेत सरकारच्या. नंतर पाशा पटेल बांबू विषय घेऊन जे ग्रामीण भागात खूप मोठं काम करत आहेत तर अशांशी आम्ही संपर्क केलेला आहे. त्यामुळे हा असे प्रत्येक समाजातले जे घटक आहेत आणि प्रत्येक जे प्रमुख शक्तिस्थान आहेत अशा सगळी शक्तिस्थानांशी आमच्या माध्यमातून आम्ही संपर्क केलेला आणि त्यांना एकेका विभागाशी आम्ही जोडलेलं आहे आणि या सगळ्यांच्या समन्वयातनं आणि सगळ्यांच्या प्रयत्नातनंच आपला सगळा महाराष्ट्र घडणार आहे. एकटं खादी मंडळाचं काम नाही आहे किंवा एकट्या ग्रामीण विकास विभागाचं काम नाही, तर सगळ्या विभागांनी मिळून आपण जर एकजुटीने काम केलं आणि त्याला मुख्यमंत्र्यांचं एक दूरदर्शी नेतृत्व आहेच, त्यांच्या नेतृत्वाखालीच हा सगळा महाराष्ट्र आपण त्याची एक वेगळी दिशा आपण या सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे आणि नक्कीच आशादायी चित्र आहे. आमच्या मंडळाचं सांगायचं झालं तर आमच्या मंडळात पुन्हा आम्ही नव्याने एक प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, कर्मचाऱ्यांचंच प्रशिक्षण. म्हणजे तुम्हाला प्रेरणाच मिळाली नाही तर तुम्ही काम काय करणार, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रेरणा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्या मंडळात सुद्धा असे प्रेरणा देणारे असे आम्ही कार्यक्रम सुरू केले आहेत प्रशिक्षणाचे की ज्यातनंच त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते आणखीन गतीने काम करू शकतील. आता आम्ही आमच्या मंडळात आणखीन एक पुरस्कार द्यायला सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे

0: जो उत्तम कर्मचारी काम करतो ज्याची कामगिरी खूप चांगली आहे त्याला एक आम्ही एक पुरस्कार सुरू केला. असे असे काही प्रेरणादायी आपल्याच सगळ्या कर्मचाऱ्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे. जसं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यकता आहे तसं गावकऱ्यांमध्ये सुद्धा एक विश्वास देणं आवश्यक आहे. जसं मेंढालेखा इकडचं आपल्या गावाचं एक उदाहरण आहे की जे गाव आम्ही मधाचं गाव करायला घेतलं आहे. आणखीन एक आम्ही प्रकल्प हातात घेतला आहे प्रस्ताव, तो म्हणजे आकांक्षित जिल्हे जे नीती आयोगाने 2018 साली ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स आपण म्हणतो. असे 5-6 जिल्हे महाराष्ट्रात होते जसं गडचिरोली आहे, नंदुरबार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात ते आणखीन जिल्हे वाढवलेले आहेत आणि त्यातली मदतसुद्धा वाढवलेली आहे. त्यामुळे त्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ग्रामविकासाच्या योजना 100% कशा यशस्वी होतील हाही पुढच्या काळात आम्ही प्रयोग करणार आहोत.
1: युवकांना आव्हान काय?
0: युवकांनी निराश होता कामा नये. आजची परिस्थिती आपण आजूबाजूची बघितली, त्या परिस्थितीशी त्यांनी झगडून स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि युवक होऊ शकतात. त्यांनी मनात ठरवलं, इच्छाशक्ती महत्वाची आहे. आमच्याकडे असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी स्वतःचा व्यवसाय आमच्या योजनांच्या माध्यमातून सुरू केला आणि आज एक उत्तम ते व्यावसायिक झालेत. म्हणजे शेवटी स्वयंरोजगार, स्वावलंबी बनणं हाच खरा भारताचं, ज्याला आपण म्हणू की आर्थिक प्रगती करण्याचा एक मोठा मंत्र आहे. त्यामुळे ग्रामोद्योगच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांमध्ये युवकांनी सहभागी झालं पाहिजे आणि निराश न होता, हताश न होता त्यातनं एक मजबूत काही ते करू शकतात. आम्ही सगळी मदत त्यांना करायला तयार आहोत की युवकांनी आत्मनिर्भर होणं आणि त्या गावातच राहणं, त्या गावात राहून समाजाची सेवा करणं, असं केलं तर मला असं वाटतं की आपलं खेडं हे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनेल.
2: श्रोते हो, महाराष्ट्र हे ग्रामीण विकासासाठी संपूर्ण क्षमतेने पूर्ण खेड्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, सगळ्यांसाठी प्रयत्नरत आहे. एका बाजूला आत्मासारखी कृषी विभागातली महत्वपूर्ण योजना, दुसऱ्या बाजूला शेततळ्याची योजना, तिसऱ्या बाजूला मत्स्यपालन, चौथ्या बाजूला मधुमक्षिका पालन, ही सगळी स्वयंरोजगाराची नवीन संसाधनं घेऊन शासन सक्षमतेने खेड्याकडे येत आहे. विकासाची ही गंगा अशीच प्रवाहित होईल असा एक संदेश आपण आजच्या या कार्यक्रमातून ऐकलेला आहे. सर, आपण या ठिकाणी आकाशवाणीत आमच्या श्रोत्यांना माहिती देण्यासाठी आलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आपले शासनाच्या वतीने, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
3: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
4: श्रोताओं, अभी आपने सरकारी योजनाओं की जानकारी पर आधारित प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनांचा साक्षरतेचा इस कार्यक्रम को सुना. विविध भारती का ये नागपुर केंद्र है.
5: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय? आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर? तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात? आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल ID csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
4: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. उद्या शुक्रवार दिनांक 8 एप्रिल 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे डायबिटीज. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुनील गुप्ता. श्रोते हो, आपण थेट प्रश्न आमच्याशी विचारू शकता. आमचे फोन नंबर्स आहेत 69400672560101 आणि 25292266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: ए हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस,
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. श्रोताओं थोड़ी देर में आप सुनेंगे हवा महल मुंबई केंद्र से.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. नवी पिढी जी आहे ती शेतीपासून तुटत चालल्याचं एक चित्र आहे, ती कामापासूनही दूर होत असल्याचंही चित्र आहे. हे सर्वांपुढचंच आता एक आव्हान झालेलं आहे किंवा ह्या नवीन शिकलेल्या ज्या ग्रामीण भागातून येणारी मुलं आहेत त्यांना शेतीजवळ पुन्हा नेणं, त्यांच्यातील कौशल्याला वेगळ्या पद्धतीने चालना देणं, आपण त्या दृष्टीने काही युवकांसाठी भविष्यात काही कोर्सेस काही डिझाईन करतायत का?
2: युवकांना या सगळ्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं हा मंडळाचा उद्देश आहे, युवक आणि महिला विशेषतः. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जातो तिथे युवकांना आवाहन करतोय आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, नंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हा येतोय. आणि महाविद्यालयांमध्ये विशेषतः आम्ही या योजना जेव्हा मांडायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी मधमाशी पालन करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात मधमाशी पालनाविषयी घेऊन प्रशिक्षण चालू करूच. दुसरा एक आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी एक विषय चालू केला, तो उद्योग भरारी पुरस्कार आणि मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार, असे दोन पुरस्कार आम्ही सुरू केलेत की जे स्टार्टअप ज्याला आपण म्हणतो की ज्यातनं चांगला व्यवसाय करून चांगलं कर्ज घेऊन जो पुन्हा फेडतोय आणि त्यातनं चांगलं उत्पादन करतोय अशाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे पुरस्कार विशेषतः सुरू केलेले आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात ते करणार आहोत. त्याच्यासाठी खादी यात्रा अशी काढण्याची आमची कल्पना आहे, पण याच्यात निश्चितच आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री आहे. कारण जिथपर्यंत आपण युवकापर्यंत पोचत नाही तिथपर्यंत त्याला त्याचं गांभीर्य कळत नाही. पण आमचा अनुभव असा आहे की या योजना त्याला सांगितल्या, पटवून दिल्या, तर त्यातनं नक्कीच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो.
1: सर, एक नवीन गोडी जी आहे ती मधाच्या गावाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला देऊ केलेली आहे आणि स्वाभाविकच एक नवीन विश्वास जो तुम्ही महिलांमध्ये बघितलेला आहे महाराष्ट्रातल्या, की अतिशय सकारात्मक ऊर्जेने पुन्हा एकदा नवीन ग्रामोदयासाठी महिला या सरसावून पुढे येत आहेत, हा एक खरं म्हणजे खूप खूप चांगला बदल आहे. पण याच्याच बरोबर मुख्य आव्हानं अजून संपलेली नाही आहेत की समृद्ध खेडं विकसित जर करायचं असेल तर सगळ्यांची शक्ती त्याच्यामध्ये लागली पाहिजे, सगळ्यांची संविधा त्या सगळ्या यज्ञामध्ये पडली पाहिजे. एका बाजूला महाराष्ट्र, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी 10-5 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात दुष्काळाला महाराष्ट्राने तोंड दिलं, एकीकडे लातूरला आपण रेल्वेनं पाणी पोहोचवलं त्यांनी लातूरकरांसाठी, मराठवाडा प्रचंड दुष्काळाने पाण्यामुळे होरपडला, अशा स्थितीमध्ये गावं जागे केली आपण पाणलोटच्या चळवळीतून, तेव्हाही सगळी गावं एकवटली, अर्थात तिथं ती संविधा

0: सगळी प्रत्येक गावातल्या लहान थोर मंडळीपासून युवा शक्तीपासून सगळ्यांनी दिली. तर मधाची ही गोडी आताच्या दृष्टिकोनातून व्यवसायापासून शेतीपासून जी नवीन पिढी जी डिस्कनेक्ट होऊ पाहते किंवा झालेली आहे त्यांना जोडण्याचं एक मोठं आव्हान आहे. नेमकी तुमची मांडणी कशी आणि अध्यक्ष म्हणून या मंडळाचे तुम्ही शासन स्तरावर कुठल्या पद्धतीने त्याला एक वेगळी दिशा देऊ पाहतात?
1: नाही, तुमचा प्रश्न अतिशय एका अर्थाने ज्याला आपण म्हणू की गंभीर सुद्धा आहे पण समर्पक सुद्धा आहे. विशेषतः मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा जो दृष्टिकोन महाराष्ट्राकडे बघण्याचा आहे आणि महाराष्ट्राला खूप उंचीवर नेऊन त्यांनी ठेवलेलं आणि पुढच्या काळातही ते नक्कीच नेऊन ठेवतील, कारण कुठच्याही उपक्रमाला ते नाही म्हणत नाहीत. आणि तुम्ही जर नवीन प्रकल्प नवीन त्यातनं काही घडेल असं तुम्ही घेऊन गेलात तर ते नेहमी आम्हाला प्रोत्साहनच देतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो विषय मांडलात की शेतकऱ्याचा मुलगा शेती करतो असं नाही, किंवा एकेकाळी महाराष्ट्रात जी बलुतेदार योजना सुरू होती आमच्याच मंडळाच्या बाबतीत सांगायचं, काही तांत्रिक कारणांमुळे ती योजना बंद पडली, पण आज 311 बलुतेदार संस्था, ज्या बलुतेदार संस्थांच्या माध्यमातून म्हणजे खादी मंडळाचा सचिव त्या बलुतेदार संस्थांवर काम करत होता आणि त्याच्या माध्यमातून काही योजना सुरू होत्या. आता ही योजना पुनर्जीवित करणं हे आमच्या मंडळापुढचं एक आव्हान आहे आणि आमचा तो नक्कीच संकल्प आहे, कारण हा सगळा ग्रामीण जीवनाचा बलुतेदार संस्था हा एक आधार आहे. त्यामुळे ह्याच पुन्हा पुनर्जीवित केल्या की त्या माध्यमातून खूप मोठं जाळं आपण ग्रामीण भागात पुन्हा युवकांना त्याच्यात आपण जोडू शकतो. नाबार्ड बरोबर आमची एक योजना होती त्याच माध्यमातून. तर या अशा सगळ्या सरकारी यंत्रणांचा उपयोग कसा करून घेता येईल पुढच्या काळात हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि आमच्या पुढचा विचारसुद्धा आहे. आणि त्याच्यात ग्रामीण विकास सुद्धा एक यंत्रणा आहे, आदिवासी कल्याण यंत्रणा आहे, महिला आणि बालकल्याण आहे, या सगळ्यांचा काही ना काही भूमिका या सगळ्या महाराष्ट्रात किंवा एकूण सरकारमध्ये हे आहे आपण जाणतोच. तर या सर्व अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क करतोय, काही प्राथमिक बैठकासुद्धा ग्रामविकास जर करायचा असेल तर काय करता येईल, जसं पोपटराव पवार आपल्याला माहिती आहेत की त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे, ज्यांनी आदर्श ग्राम योजनेचे ते अध्यक्ष आहेत सरकारच्या. नंतर पाशा पटेल बांबू विषय घेऊन जे ग्रामीण भागात खूप मोठं काम करत आहेत तर अशांशी आम्ही संपर्क केलेला आहे. त्यामुळे हा असे प्रत्येक समाजातले जे घटक आहेत आणि प्रत्येक जे प्रमुख शक्तिस्थान आहेत अशा सगळी शक्तिस्थानांशी आमच्या माध्यमातून आम्ही संपर्क केलेला आहे आणि त्यांना एकेका विभागाशी आम्ही जोडलेला आहे आणि या सगळ्यांच्या समन्वयातनं आणि सगळ्यांच्या प्रयत्नातनंच आपला सगळा महाराष्ट्र घडणार आहे. एकटं खादी मंडळाचं काम नाही आहे किंवा एकट्या ग्रामीण विकास विभागाचं काम नाही, तर सगळ्या विभागांनी मिळून आपण जर एकजुटीने काम केलं आणि त्याला मुख्यमंत्र्यांचं एक दूरदर्शी नेतृत्व आहेच, त्यांच्या नेतृत्वाखालीच हा सगळा महाराष्ट्र आपण त्याची एक वेगळी दिशा आपण या सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे आणि नक्कीच आशादायी चित्र आहे. आमच्या मंडळाचं सांगायचं तर आमच्या मंडळात पुन्हा आम्ही नव्याने एक प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, कर्मचाऱ्यांचंच प्रशिक्षण. म्हणजे तुम्हाला प्रेरणाच मिळाली नाही तर तुम्ही काम काय करणार, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रेरणा देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्या मंडळात सुद्धा असे प्रेरणा देणारे असे आम्ही कार्यक्रम सुरू केलेत प्रशिक्षणाचे की ज्यातनंच त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते आणखीन गतीने काम करू शकतील. आता आम्ही आमच्या मंडळात आणखीन एक पुरस्कार द्यायला सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे जो उत्तम कर्मचारी काम करतो ज्याची कामगिरी खूप चांगली आहे त्याला एक आम्ही एक पुरस्कार सुरू केला. असे काही प्रेरणादायी आपल्याच सगळ्या कर्मचाऱ्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे. जसं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यकता आहे तसं गावकऱ्यांमध्ये सुद्धा एक विश्वास देणं आवश्यक आहे. जसं मेंढालेखा इकडचं आपल्या गावाचं एक उदाहरण आहे की जे गाव आम्ही मधाचं गाव करायला घेतलं आहे. आणखीन एक आम्ही प्रकल्प हातात घेतलं आहे प्रस्ताव, तो म्हणजे आकांक्षित जिल्हे, जे नीती आयोगाने 2018 साली ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स आपण म्हणतो. असे 5-6 जिल्हे महाराष्ट्रात होते, जसं गडचिरोली आहे, नंदुरबार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात ते आणखीन जिल्हे वाढवलेले आहेत आणि त्यातली मदतसुद्धा वाढवलेली आहे. त्यामुळे त्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ग्रामविकासाच्या योजना 100% कशा यशस्वी होतील हाही पुढच्या काळात आम्ही प्रयोग करणार आहोत.
0: युवकांना आव्हान काय?
1: युवकांनी निराश होता का म्हणे, आजची परिस्थिती आपण आजूबाजूची बघितली त्या परिस्थितीशी त्यांनी झगडून स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि युवक होऊ शकतात. त्यांनी मनात ठरवलं, इच्छाशक्ती महत्वाची आहे. आमच्याकडे असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी स्वतःचा व्यवसाय आमच्या योजनांच्या माध्यमातून सुरू केला आणि आज एक उत्तम ते व्यावसायिक झालेत. म्हणजे शेवटी स्वयंरोजगार स्वावलंबी बनणं हाच खरा भारताचं ज्याला आपण म्हणू की आर्थिक प्रगती करण्याचा एक मोठा मंत्र आहे. त्यामुळे ग्रामोद्योगच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांमध्ये युवकांनी सहभागी झालं पाहिजे आणि निराश न होता हताश न होता त्यातनं एक मजबूत काही ते करू

0: शकतात. आम्ही सगळी मदत त्यांना करायला तयार आहोत की युवकांनी आत्मनिर्भर होणं आणि त्या गावातच राहणं, त्या गावात राहून समाजाची सेवा करणं, असं केलं तर मला असं वाटतं की आपलं खेडं हे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनेल.
1: श्रोते हो, महाराष्ट्र हे ग्रामीण विकासासाठी संपूर्ण क्षमतेने पूर्ण खेड्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, सगळ्यांसाठी प्रयत्नरत आहे. एका बाजूला आत्मासारखी कृषी विभागातली महत्वपूर्ण योजना, दुसऱ्या बाजूला शेततळ्याची योजना, तिसऱ्या बाजूला मत्स्यपालन, चौथ्या बाजूला मधुमक्षिका पालन, ही सगळी स्वयंरोजगाराची नवीन संसाधनं घेऊन शासन सक्षमतेने खेड्याकडे येत आहे. विकासाची ही गंगा अशीच प्रवाहित होईल असा एक संदेश आपण आजच्या या कार्यक्रमातून ऐकलेला आहे. सर, आपण या ठिकाणी आकाशवाणीत आमच्या श्रोत्यांना माहिती देण्यासाठी आलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आपले शासनाच्या वतीने, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोताओं, अभी आपने सरकारी योजनाओं की जानकारी पर आधारित प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनांचा साक्षरतेचा इसे सुना. विविध भारती का ये नागपुर केंद्र है.

0: FM 100.6 MHz पर यह विविध भारती का नागपुर केंद्र। रात की 8:42 हुए हैं। श्रोताओं, अब सुनिए मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी प्रयत्न करून पाठपुरावा केलेल्या मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी या अभिनव उपक्रमाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील नासा आणि भारतातील इस्रो या नामवंत संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे। यामध्ये सर्वसाधारण, दिव्यांग आणि आदिवासी अशा सर्व गटांतील विद्यार्थ्यांचा समावेश असून राज्य, जिल्हा तसंच तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांच्या विविध ठिकाणच्या भेटीसाठी येणाऱ्या खर्चाला शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। कॅन्सर केअर फाउंडेशन नागपूर आणि जर्नालिस्ट क्लब ऑफ नागपूरतर्फे 10 मे रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत नागपूर प्लेस क्लब येथे मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या वैद्यकीय शिबिराचा उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती करणे हा आहे। तसंच शिबिरात सहभागी होणाऱ्या लोकांना चाचण्यांवर 50% सूट दिली जाणार आहे। बौद्ध पक्षीय धम्म फाउंडेशन आणि नागपूर बुद्धिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स इथं शनिवार 9 मे रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत बुद्ध वचनांचा स्त्री आयाम, तर्कसंवाद आणि परित्त देसना या समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे। यानिमित्तानं भिक्षुणी तसंच बॉलिवूड अभिनेत्री बरखा मदान आणि भिक्षुणी साक्य धम्मदिन्ना यांचा संवाद आयोजित करण्यात आला आहे। जनतेनं या समारोहात अधिकाधिक संख्येनं उपस्थित व्हावं असं आवाहन नागपूर बुद्धिस्ट असोसिएशनचे अमन कांबळे यांनी केलं आहे। नागपूर शहरालगत धामणगाव येथे 2 मेच्या रात्री शेतात बेजबाबदारपणे तणकट व पालापाचोळ्याला लावलेली आग गावात पसरल्यानं अनेक घरं यात होरपळली। या आगीत

0: झालेल्या 16 घरांच्या उभारणीसाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत प्रति 2.50 लाख रुपये देण्यात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ही मान्यता 39 लाख रुपये निधी आहे. यातील 50,000 रुपये 20% निधीप्रमाणे 16 कुटुंब प्रमुखाला देण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे राज्य सरकारकडून प्राप्त विशेष अनुदानातून प्रभाग 12 अमरावती रोड ते आंतरराष्ट्रीय कृषी कन्व्हेन्शन सेंटर वायुसेना गेट दाभा रोड रिंग रोड बांधण्यात येणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याचं भूमिपूजन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वायुसेना चौक दाभा रोड येथे करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. श्रोताओं, ठीक रात के 8:45 पर दिल्ली केंद्र से समाचार संध्या हम रिले कर रहे हैं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपके लिए श्रोतेहो हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आत्ताच आपण ऐकत होतात. FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचा हे नागपूर केंद्र आहे. 9:20 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनांच्या साक्षरतेचा.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोते हो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. नवी पिढी जी आहे ती शेतीपासून तुटत चालल्याचं एक चित्र आहे, ती कामापासूनही दूर होत असल्याचंही चित्र आहे. हे सर्वांपुढचंच आता एक आव्हान झालेलं आहे किंवा ह्या नवीन शिकलेल्या ज्या ग्रामीण भागातून येणारी मुलं आहेत त्यांना शेतीजवळ पुन्हा नेणं, त्यांच्यातील कौशल्याला वेगळ्या पद्धतीने चालना देणं, आपण त्या दृष्टीने काही युवकांसाठी भविष्यात काही कोर्सेस काही डिझाईन करतायत का?
2: युवकांनी या सगळ्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं हा मंडळाचा उद्देश आहे, युवक आणि महिला विशेषतः. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जातो तिथे युवकांना आवाहन करतोय आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, नंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हा येतोय. आणि महाविद्यालयांमध्ये विशेषतः आम्ही या योजना जेव्हा मांडायला जातो तेव्हा अनेक ठिकाणी मधमाशी पालन करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात मधमाशी पालनाविषयी घेऊन प्रशिक्षण चालू करूच. दुसरा एक आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी एक विषय चालू केले तो उद्योग भरारी पुरस्कार आणि मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे दोन पुरस्कार आम्ही सुरू केलेत की जे स्टार्टअप ज्याला आपण म्हणतो की ज्यातनं चांगला व्यवसाय करून चांगलं कर्ज घेऊन जो पुन्हा फेडतोय आणि त्यातनं चांगलं उत्पादन करतोय अशाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे पुरस्कार विशेषतः सुरू केलेले आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात ते करणार आहोत. त्याच्यासाठी खादी यात्रा अशी काढण्याची आमची कल्पना आहे, पण याच्यात निश्चितच आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री आहे. कारण जिथपर्यंत आपण युवकापर्यंत पोचत नाही तिथपर्यंतला त्याचं गांभीर्य कळत नाही, पण आमचा अनुभव असा आहे की ह्या योजना त्याला सांगितल्या पटवून दिल्या तर त्यातनं नक्कीच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो.
1: सर, एक नवीन गोडी जी आहे ती मधाच्या गावाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला देऊ केलेली आहे आणि स्वाभाविकच एक नवीन विश्वास जो तुम्ही महिलांमध्ये बघितलेला आहे महाराष्ट्रातल्या की अतिशय सकारात्मक ऊर्जेने पुन्हा एकदा नवीन ग्रामोदयासाठी महिला या सरसावून पुढे येत आहेत, हा एक खरं म्हणजे खूप खूप चांगला बदल आहे. पण याच्याच बरोबर मुख्य आव्हानं अजून संपलेली नाही आहेत की समृद्ध खेडं विकसित जर करायचं असेल तर सगळ्यांची शक्ती त्याच्यामध्ये लागली पाहिजे, सगळ्यांची संविधा त्या सगळ्या यज्ञामध्ये पडली पाहिजे. एका बाजूला महाराष्ट्र, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी 10-5 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात दुष्काळाला महाराष्ट्राने तोंड दिलं, एकीकडे लातूरला आपण रेल्वेनं पाणी पोहोचवलं त्यांनी लातूरकरांसाठी, मराठवाडा प्रचंड दुष्काळाने पाण्यामुळे होरपळा अशा स्थितीमध्ये गावं जागे केली आपण पाणलोटच्या चळवळीतून, तेव्हा

0: ही सगळी गावं एकवटली, अर्थात तिथं ती सविधा सगळी प्रत्येक गावातल्या लहान थोर मंडळीपासून युवा शक्तीपासून सगळ्यांनी दिली. तर मधाची ही गोडी आताच्या दृष्टिकोनातून व्यवसायापासून शेतीपासून जी नवीन पिढी जी डिस्कनेक्ट होऊ पाहते किंवा झालेली आहे त्यांना जोडण्याचं एक मोठं आव्हान आहे. नेमकी तुमची मांडणी कशी आणि अध्यक्ष म्हणून या मंडळाचे तुम्ही शासन स्तरावर कुठल्या पद्धतीने त्याला एक वेगळी दिशा देऊ पाहतात?
1: नाही, तुमचा प्रश्न अतिशय एका अर्थाने ज्याला आपण म्हणू की गंभीर सुद्धा आहे पण समर्पक सुद्धा आहे. विशेषतः मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा जो दृष्टिकोन महाराष्ट्राकडे बघण्याचा आहे आणि महाराष्ट्राला खूप उंचीवर नेऊन त्यांनी ठेवलेलं आहे आणि पुढच्या काळात ते नक्कीच नेऊन ठेवतील, कारण कुठच्याही उपक्रमाला ते नाही म्हणत नाहीत. आणि तुम्ही जर नवीन प्रकल्प नवीन त्यातनं काही घडेल असं तुम्ही घेऊन गेलात तर ते नेहमी आम्हाला प्रोत्साहनच देतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो विषय मांडलात की शेतकऱ्याचा मुलगा शेती करतो असं नाही, किंवा एकेकाळी महाराष्ट्रात जी बलुतेदार योजना सुरू होती आमच्याच मंडळाच्या बाबतीत सांगायचं, काही तांत्रिक कारणांमुळे ती योजना बंद पडली, पण आज 311 बलुतेदार संस्था, ज्या बलुतेदार संस्थांच्या माध्यमातून म्हणजे खादी मंडळाचा सचिव त्या बलुतेदार संस्थांवर काम करत होता आणि त्याच्या माध्यमातून काही योजना सुरू होत्या. आता ही योजना पुनर्जीवित करणं हे आमच्या मंडळापुढचं एक आव्हान आहे आणि आमचा तो नक्कीच संकल्प आहे, कारण हा सगळा ग्रामीण जीवनाचा बलुतेदार संस्था हा एक आधार आहे. त्यामुळे ह्याच पुन्हा पुनर्जीवित केल्या की त्या माध्यमातून खूप मोठं जाळं आपण ग्रामीण भागात पुन्हा युवकांना त्याच्यात आपण जोडू शकतो. नाबार्ड बरोबर आमची एक योजना होती त्याच माध्यमातून. तर या अशा सगळ्या सरकारी यंत्रणांचा उपयोग कसा करून घेता येईल पुढच्या काळात हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि आमच्या पुढचा विचारसुद्धा आहे. आणि त्याच्यात ग्रामीण विकास सुद्धा एक यंत्रणा आहे, आदिवासी कल्याण यंत्रणा आहे, महिला आणि बालकल्याण आहे, या सगळ्यांचा काही ना काही भूमिका या सगळ्या महाराष्ट्रात किंवा एकूण सरकारमध्ये हे आहे आपण जाणतोच. तर या सर्व अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क करतोय, काही प्राथमिक बैठकासुद्धा ग्रामविकास जर करायचा असेल तर काय करता येईल, जसं पोपटराव पवार आपल्याला माहिती आहेत की त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे, ज्यांनी आदर्श ग्राम योजनेचे ते अध्यक्ष आहेत सरकारच्या. नंतर पाशा पटेल बांबू विषय घेऊन जे ग्रामीण भागात खूप मोठं काम करत आहेत तर अशांशी आम्ही संपर्क केलेला आहे. त्यामुळे हा असे प्रत्येक समाजातले जे घटक आहेत आणि प्रत्येक जे प्रमुख शक्तिस्थान आहेत अशा सगळी शक्तिस्थानांशी आमच्या माध्यमातून आम्ही संपर्क केलेला आहे आणि त्यांना एकेका विभागाशी आम्ही जोडलेला आहे आणि या सगळ्यांच्या समन्वयातनं आणि सगळ्यांच्या प्रयत्नातनंच आपला सगळा महाराष्ट्र घडणार आहे. एकटं खादी मंडळाचं काम नाही आहे किंवा एकट्या ग्रामीण विकास विभागाचं काम नाही, तर सगळ्या विभागांनी मिळून आपण जर एकजुटीने काम केलं आणि त्याला मुख्यमंत्र्यांचं एक दूरदर्शी नेतृत्व आहेच, त्यांच्या नेतृत्वाखालीच हा सगळा महाराष्ट्र आपण त्याची एक वेगळी दिशा आपण या सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी दिलेली आहे आणि नक्कीच आशादायी चित्र आहे. आमच्या मंडळाचं सांगायचं झालं तर आमच्या मंडळात पुन्हा आम्ही नव्याने एक प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, कर्मचाऱ्यांचंच प्रशिक्षण. म्हणजे तुम्हाला प्रेरणाच मिळाली नाही तर तुम्ही काम काय करणार, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रेरणा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्या मंडळात सुद्धा असे प्रेरणा देणारे असे आम्ही कार्यक्रम सुरू केलेत प्रशिक्षणाचे की ज्यातनंच त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते आणखीन गतीने काम करू शकतील. आता आम्ही आमच्या मंडळात आणखीन एक पुरस्कार द्यायला सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे जो उत्तम कर्मचारी काम करतो ज्याची कामगिरी खूप चांगली आहे त्याला एक आम्ही एक पुरस्कार सुरू केला. असे काही प्रेरणादायी आपल्याच सगळ्या कर्मचाऱ्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे. जसं सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यकता आहे तसं गावकऱ्यांमध्ये सुद्धा एक विश्वास देणं आवश्यक आहे. जसं मेंढालेखा इकडचं आपल्या गावाचं एक उदाहरण आहे की जे गाव आम्ही मधाचं गाव करायला घेतलं आहे. आणखीन एक आम्ही प्रकल्प हातात घेतलाय प्रस्ताव, तो म्हणजे आकांक्षित जिल्हे, जे नीती आयोगाने 2018 साली ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स आपण म्हणतो, असे 5-6 जिल्हे महाराष्ट्रात होते. जसं गडचिरोली आहे, नंदुरबार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात ते आणखीन जिल्हे वाढवलेले आहेत आणि त्यातली मदतसुद्धा वाढवलेली आहे. त्यामुळे त्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ग्रामविकासाच्या योजना 100% कशा यशस्वी होतील हाही पुढच्या काळात आम्ही प्रयोग करणार आहोत.
0: युवकांना आव्हान काय?
1: युवकांनी निराश होता का म्हणे, आजची परिस्थिती आपण आजूबाजूची बघितली त्या परिस्थितीशी त्यांनी झगडून स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि युवक होऊ शकतात. त्यांनी मनात ठरवलं, इच्छाशक्ती महत्वाची आहे. आमच्याकडे असे अनेक तरुण आहेत की ज्यांनी स्वतःचा व्यवसाय आमच्या योजनांच्या माध्यमातून सुरू केला आणि आज एक उत्तम ते व्यावसायिक झालेत. म्हणजे शेवटी स्वयंरोजगार स्वावलंबी बनणं हाच खरा भारताचं ज्याला आपण म्हणू की आर्थिक प्रगती करण्याचा एक मोठा मंत्र आहे. त्यामुळे ग्रामोद्योगच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांमध्ये युवकांनी सहभागी झालं पाहिजे आणि निराश न होता

0: हताश न होता त्यातनं एक मजबूत काही ते करू शकतात. आम्ही सगळी मदत त्यांना करायला तयार आहोत की युवकांनी आत्मनिर्भर होणं आणि त्या गावातच राहणं, त्या गावात राहून समाजाची सेवा करणं असं केलं तर मला असं वाटतं की आपलं खेडं हे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनेल.
1: श्रोतो हो, महाराष्ट्र हे ग्रामीण विकासासाठी संपूर्ण क्षमतेने पूर्ण खेड्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, सगळ्यांसाठी प्रयत्नरत आहे. एका बाजूला आत्मासारखी कृषी विभागातली महत्वपूर्ण योजना,

0: युवकांसाठी सगळ्यांसाठी प्रयत्नरत आहे. एका बाजूला आत्मासारखी कृषी विभागातली महत्त्वपूर्ण योजना, दुसऱ्या बाजूला शेततळ्याची योजना, तिसऱ्या बाजूला मत्स्यपालन, चौथ्या बाजूला मधुमक्षिका पालन, ही सगळी स्वयंरोजगाराची नवीन संसाधनं घेऊन शासन सक्षमतेने खेड्याकडे येत आहे. विकासाची ही गंगा अशीच प्रवाहित होईल असा एक संदेश आपण आजच्या या कार्यक्रमातून ऐकलेला आहे. सर, आपण या ठिकाणी आकाशवाणीत आमच्या श्रोत्यांना माहिती देण्यासाठी आलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आपले शासनाच्या वतीने, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: संवाद योजनांच्या साक्षरतेचा. श्रोताओं, अभी आपने इस प्रायोजित कार्यक्रम को सुना विविध भारती के नागपुर केंद्र से. रात के 9:30 हो चुके हैं. अगला कार्यक्रम है आज के फनकार, इसे आप सुनेंगे मुंबई केंद्र से.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: किया मैंने, शुक्र है गिरी ने.
2: ऐसी बेमिसाल कहानियां आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन संगीत.